संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98-23-89-34-39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: हॅलो नगरकर, मी अलका ढोले, तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचं अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सकाळची तडकती भडकती छान सुरुवात झालेली आहे विथ माझ्यासोबत, म्हणजेच तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल सोबत. छान छान गप्पा आपण मारणार आहोत, सोबत असणार आहेत काही छानशी गाणी. आणि मंडळी, आज ना मी खूप खुश आहे बरं का. मी आज तुमच्याशी गप्पा मारायला एकदम सुरक्षित आलेली आहे. याच्यापेक्षा दुसरं मोठं कारण काय असायला पाहिजे ना हॅपी राहण्यासाठी. हा तर इथेच आपण चुकतो की आनंदी राहण्यासाठी कारण शोधतो, दुःखी होण्यासाठी कारण एकदम छोटं असलं तरी पण आपण दुःखी होतो. म्हणजे साधं, मला आज सकाळी उठल्या थोडंसं डोकं दुखलं किंवा कालची एखादी गोष्ट आठवली त्याच्यावरून देखील तुम्ही दुःखी राहून जाता. पण जर सकाळी उठल्या तुम्ही एवढा विचार केला की आज दिवसभरात मी हॅपी राहणार आहे, माझी सगळी कामं मी व्यवस्थित पार पाडणार आहे आणि माझ्याकडून सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, तर विचार करा बरं त्यांचाही दिवस किती पॉझिटिव्ह जाईल आणि तुमचा देखील. तर आजही मी तेच ठरवलंय, आज मी दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह करणार, सगळ्यांसोबत छान राहणार आणि सगळ्यांना देखील आनंदी करण्याचा प्रयत्न करणार. हेच असणार आहे माझ्या दिवसाची सुरुवात. तर तुम्ही देखील असं काही ठरवलंयत का नक्की कळवा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह, हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शोमध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण नेहमीच सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह करत असतो, कारण सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह झाली की दिवस कसा पॉझिटिव्ह जातो. आणि त्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. आलिंगने घडे मोक्ष सामुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा जाली बोला याची सीमा. तीर्थे पर्व काळ अवघी पायांपे सकळ, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. याचा अर्थ असा, संतांच्या आलिंगनानं सहवासानं सायुज्य मोक्षाची प्राप्ती होते. अशा संत सहवासाचा महिमा शब्दांतून वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. संतांच्या पायाशी सर्व तीर्थ आणि पर्व काळ एकवटलेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच संत चरणांची सेवा करावी. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगर संतरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे बुधवार आणि 3 जून ही आजची तारीख आहे बरं का. आणि मंडळी, आज आहे जागतिक सायकल दिन. हो, सायकल ही खूप महत्वाची बरं का आपल्या आरोग्यासाठी. आणि आजच्या दिवशी 1916 महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. 1940 दुसरं महायुद्ध जर्मन हवाई दलानं पॅरिसवर बॉम्ब टाकला. 1947 हिंदुस्थानच्या फायनीसाठी माउंट बॅटन योजना जाहीर करण्यात आली. 1979 मेक्सिकोच्या आखातातील एहटॉक तेलाच्या विहिरीला आग लागली. आणि 1984 ऑपरेशन ब्ल्यू स्टार भारतीय सैन्यानं आत घुसलेल्या अतिरेक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ला चढवला. 1989 चीननं थियानमन स्क्वेअरवर 7 आठवड्यांपासून तळ ठोकलेल्या आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी सैन्य पाठवलं. 1998 जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही. दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये. मी कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे जागतिक सायकल दिन. आणि मंडळी, सायकल हा इतिहासातील सर्वात महत्वाचा शोध आहे बरं का. हे लाखो लोकांना त्यांच्या शरीराशिवाय इतर कशानेही चालवणारं वाहतुकीचं साधन प्रदान करतं. हे व्यावहारिक, विश्वासार्ह आणि एखाद्या तंदुरुस्त राहण्यास आणि एखाद्याला तंदुरुस्त राहण्यास मदत करतं. आजूबाजूला जाण्याचा आणि दैनंदिन कामांची काळजी घेण्याचा हा एक मजेदार आणि त्रासमुक्त मार्ग असल्याचं अनेकांना आढळतं. आणि मंडळी, जागतिक सायकल दिन हा जगभरात सायकलचं महत्व ओळखण्याचा संयुक्त राष्ट्राचा प्रयत्न आहे. सायकलमुळे जगभरातील अनेक कुटुंबांना स्वस्त आणि विश्वासार्ह वाहतूक उपलब्ध करून देण्यात मदत झाली आहे. सायकलिंग हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्याचा पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य, सुरक्षित आणि आरोग्यदायी मार्ग आहे. जर आपल्याला जगाचं कार्बन डायऑक्साईड पासून संरक्षण करायचं असेल तर आपल्याला सायकल हा एक पर्याय उपलब्ध आहे. हे जीवन वाचवू शकतं, पर्यावरण सुधारण्यास मदत करू शकतं आणि खर्च कमी करण्यास देखील मदत करू शकतं. आणि याच कारणांमुळे ते जास्त लक्ष देण्यास पात्र आहे. तर म्हणजे अशा प्रकारे सायकल आहे आणि त्यामुळे सायकलचा जास्तीत जास्त वापर करणं महत्वाचं आहे. आणि आता आपण पाहतोय महागाई वाढत चालली आहे. LPG असेल, पेट्रोल, डिझेल असेल, याचे भाव वाढत चाललेत. पण या सगळ्या काळामध्ये आपली मदत करू शकते ती म्हणजे सायकल. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कौटुंबिक हिंसा,
2: हुंड्यासाठी होणारा छळ,
1: ऍसिड हल्ला,
2: कामाच्या ठिकाणी त्रास,
1: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
3: बलात्कार,
1: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
2: सायबर गुन्हे.
1: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: संपर्क क्रमांक 90110015.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 3 जून 2026. आज देखील खूप जणांचे बर्थडे आहेत, त्या सगळ्यांना हॅपी वाला बर्थडे. आणि आज तसंच चैतन्य ठाणगे याचा आहे हॅपी वाला बर्थडे. चैतन्याला माझ्याकडून, रेडिओ नगरच्या टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून आणि ऋषी, मंथन, सागर, सोहेल यांच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चैतन्य, तुझे मित्र फक्त एवढं म्हणतायत की आम्हाला बर्थडेची पार्टी हवी आहे, आणि ती पार्टी अशी तशी नकोय, जोरदार पार्टी हवी आहे. आज रात्री तू जर आम्हाला पार्टी दिली नाहीस तर आम्ही तुला तुझ्या घरातून उचलून पार्टी द्यायला लावू, असं त्यांचं म्हणणं आहे. सो आत्ताच विचार कर. आणि त्यांनी सांगितलं, खूप एन्जॉय कर, मजा कर, मस्ती कर आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि त्यांनी तुझ्यासाठी एक गाणं डेडिकेट केलंय, तर ऐकूयात हे गाणं. मंडळी, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी मिलिंद गुणाजी आणि तुम्ही ऐकत आहात स्नेहालयचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 8:08 झालेत आणि नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मस्त अशी सकाळ आहे, छान गाणी सोबत आहेत, आपला गप्पा गोष्टी आणि बरंच काही सोबत आहे. आणि मंडळी, सकाळी सकाळी ना आनंद घेण्यासारख्या खूप गोष्टी असतात बरं का. जसं की सकाळी सकाळी जेव्हा आपण उठतो ना, तेव्हा सकाळी बाहेर आल्याला दार उघडल्या उघडल्या गेट उघडल्या उघडल्या जे बाहेरचं वातावरण असतं ना, ते अगदी फ्रेश असतं, पोल्युशन नसतं, काही नसतं, एकदम शांतता असते. आणि सोबतच फुलं उमललेली असतात गेटमध्ये, किंवा मग झाडावर पक्षी बसलेली असतात, इतकं सुंदर ते वातावरण असतं ना, मला ते प्रचंड आवडतं. आणि घरात असते आईची लगबग चालू, तर हे सगळं इतकं मनमोहक असतं की आनंदी राहण्यासाठी दुसऱ्या गोष्टी दिसत नाहीत. तर हे सकाळचं वातावरण असतं आणि पोल्युशन विरहित वातावरण जे असतं ना, ते खरंच खूप चांगलं असतं. त्यामुळे आपण म्हणतो की सकाळी सकाळी फिरायला जायचं, कारण पोल्युशन नसतं, आजूबाजूला धूर काहीच नसतं, आणि त्याचबरोबर आपला व्यायाम देखील होतो. आपण चालतो आणि चालणं हे शरीरासाठी किती महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर जास्तीत जास्त 20 ते 30 मिनिट स्वतःसाठी काढा. प्रत्येक महिलेसाठी सांगतीये मी, तुम्ही 6 उठून लगेच कामाला लागताय, 5 उठून लगेच कामाला लागताय, थोडं 5:30 लागा, अर्धा तास तुमच्यासाठी काढा. थोडं चाला, थोडंसं फिरून या, बाहेरच्या वातावरणाचा आनंद घ्या. आणि बघा बरं, तुम्ही एकदा आनंद घेतलात ना, बघा काही काही महिलेचं काय होतं ना, सकाळी सकाळी कामाच्या नात चिडचिड चिडचिड व्हायला लागते, ती होणार नाही आणि तुम्ही प्रसन्न राहाल. एकदा ट्राय करून बघा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: सकाळचे 8:17 झालेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे खूप काही आजूबाजूला चालू आहे ना, खूप सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्या गोष्टींना फेस करणं जरा कठीणच होतं, कारण आपल्या लाईफमध्ये वेगळाच गोंधळ चालू आहे, शेजारच्यांच्या लाईफमध्ये वेगळाच, फ्रेंडच्या लाईफमध्ये वेगळाच, आणि राहिलं उरलं तर आपल्या या आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या शहरात, आपल्या जिल्ह्यात आणि या जगात खूप काही चालू आहे. कशा कशाचा विचार करावा, पण कशाचाच विचार करायचा नसतो, जे येत आहे ते फेस करायचं, जे येत आहे त्याचा सामना करायचा, फक्त खचून जायचं नाही. ठीक आहे, चाललंय ना, चालू द्यायचं. तर आता मंडई मी पण तुम्हाला असंच काहीतरी सांगणार आहे की काय चालू आहे आजूबाजूला. म्हणजे आता आपल्या शो मध्ये वेळ झालीये की काही महत्वपूर्ण घडामोडी ज्या काल घडलेल्या आहेत त्या जाणून घेण्याची. तर मंडई मी तोपर्यंत राहणार मरणार नाही जोपर्यंत तुम्हा लोकांना सत्तेतून हटवत नाही, असा हल्ला बोल कोलकाता इथं धरणं आंदोलनाला बसलेल्या पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केलाय. बरं का, शेतकरी कर्जमाफीला काल म्हणजे 2 तारखेला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं थकीत कर्ज आता माफ केलं जाणार आहे. सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, यामुळे शासनाला महसूल मिळेल आणि गोरगरीब जीव वाचतील, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना MIDC मध्ये नोकरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारनं घेतलाय. समृद्धी महामार्गावर लूटमार करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 9,28,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर म्हणजे हे होते काल म्हणजे 2 जून रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव संतोष कनकमल बोरा, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

गुड मॉर्निंग मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग. मध्ये मी आर्ष कोमल आहे. तुमच्या सोबत सकाळचे 8:30 वाजलेत. आणि मंडळी, शेतकऱ्यांसाठी म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी ना आनंदाची बातमी आहे बरं का. म्हणजे त्यांच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी थोडासा आनंदी होण्याचा चान्स आहे. हो मंडई, आपल्या राज्यातील लाखो थकबाकीदार शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जमाफीवर काल मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलाय आणि राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून या अंतर्गत आपल्या राज्यातील तब्बल 55,72,000 शेतकऱ्यांमध्ये असून या अंतर्गत या जे शेतकरी आहेत त्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. विधान परिषद निवडणुकीत आचारसंहिता लागू असल्यानं या योजनेची अधिकृत घोषणा न करता मंत्रिमंडळानं या प्रस्तावास केवळ औपचारिक मान्यता दिली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आता जे शेतकरी आहे ज्यांचं कर्ज बाकी होतं तर त्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि यामुळेच शेतकऱ्यांच्या मनातील अनेक प्रश्न सुटले असतील, अनेक घालमेल त्यांच्या मनात चालू होत्या त्या सुटल्या असतील. पण तरीही शेतकरी जो आहे, शेतकरी राजा जो आहे, तो आता टेन्शन घेतोय, काळजी करतोय. कारण आपण पाहतो आहोत की पावसाबाबतच्या, मान्सूनबाबतच्या वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. आता मान्सून पुन्हा वाढलेला आहे त्याचा कालावधी, की आत्ताच नाही तर अजून 2 आठवड्यांनी येईल, असा अनेक गोष्टी आहे, त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. तर मंडई, काय वाटतंय या सगळ्या गोष्टींबद्दल नक्की कळवा 90111 23 90. आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर सध्या शेतकऱ्याला कोणकोणते प्रश्न भेडसावत आहेत हे देखील कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 8:44 झालेत आणि मंडळी आता आपल्या शो मध्ये वेळ झाली आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 बातमीपत्र ऐकण्याची, राष्ट्रीय बातमीपत्र ऐकण्याची. ऐकूयात हे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. डीआरडीओकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशकांचे आधार वर्ष 2011-12 वरून 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमार यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमारच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माऊंग यांनी म्यानमार शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण, समन्वित कारवाया, सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं, डार्कनेक आधारित तस्करी, अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं NCB

पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमाप्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमाप्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे. सीमाप्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरबाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुण पल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरीबाबत सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल एका महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रतिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं नोव्हेंबर 2024 सुरू झाल्यापासून अवघ्या 2 वर्षांच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 अधिक थेट टीव्ही वाहिन्या, 200 अधिक रेडिओ सेवा, थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या 10व्या दिवशी देखील सुरू होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचं छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या

0: अर्धशतकी खेळीवर 5 बाद 180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3 बाद 38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ऍलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. DRDOकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

वेलकम बैक मंडई. कुठेही जाऊ नका त्यांनी म्हटले, जाए कहा यादो में वो सपनो में वो, जाए कहा कुठेच जायची गरज नाहीये, इथेच आहोत आपण सगळे, इथेच आपल्याला गप्पा मारायच्यात, त्यामुळे कुठेही जायचं नाहीये. सकाळचे 9 वाजलेत नगरचे अंतरंगामध्ये, मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही आणि आपण सगळे एन्जॉय करतो आहोत रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि मंडई. आता खरं म्हणजे आपल्या शोमध्ये आपण खूप साऱ्या गप्पा मारत असतो आणि ना वेगवेगळ्या गोष्टी असतात, वेगवेगळ्या गप्पा असतात. आणि तसंच मंडई, आपण ना आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील, म्हणजेच महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा ऐकत असतो. आजही आपण याच पुस्तकातील एक जीवन यशोगाथा ऐकणार आहोत. आशिषचं यश या आजची यशोगाथेचं नाव आहे. आणि मंडळी, ही यशोगाथा देखील अगदी सुंदर आहे आणि यातून खूप काही शिकायला मिळतंय. तर चला ऐकूयात ही यशोगाथा, आशिषचं यश. बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं सुमारे 100 लोकवस्तीचं खातखेड नावाचं गाव. या गावातील सर्वसामान्य परिस्थितीत युवक आशिष उन्हाळे हा सातत्यपूर्ण अभ्यास करून जीवनात ठरविलेले ध्येय प्राप्त करतो आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात साधना करणाऱ्या सर्वसामान्य युवकांच्या समोर एक आदर्श निर्माण करतो. ही अभिमानाची बाब आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2023 UPSC परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात आशिषनं गुणवत्ता यादीमध्ये 267 रँक प्राप्त केली. सुयशाचे हे वृत्त समजताच आशिषचं अभिनंदन कौतुक करण्यासाठी सर्वप्रथम मी जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा त्याला खूप आनंद झाला, असं देवेंद्र भुजबळ म्हणतात. प्रज्ञावंत आशिषचे वडील श्री विद्याधर उन्हाळे हे महाराष्ट्र शासनाच्या हिवताप विभागात बुलढाणा इथं आरोग्य निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर आई सौ वंदनाताई उन्हाळे गृहिणी आहेत. MSc BEd झालेली बहीण कुमारी कांचन उन्हाळे स्थानिक बुरुंगले विद्यालयात अध्यापिका पदावर कार्यरत आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर आशिष JP Morgan इन्स्ट्रुमेंट बँकेत नोकरीस लागला. त्यानंतर त्यानं काही काळ रिलायन्स कॉमर्समध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केलं. अर्निंग अँड लर्निंग या तत्वानुसार शैक्षणिक वाटचाल सुरू असताना त्यानं उपलब्ध वेळेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. 2020 कोविड काळात त्यानं पहिला प्रयत्न केला, परंतु त्यावेळी UPSC परीक्षेतील त्याचे यश केवळ 17 कमी पडल्यानं हुकलं. यशानं त्याला हुलकावणी दिली तरीही आशिष हिंमत हरला नाही. IAS व्हायचंच हे त्याचं जीवन ध्येय होतं आणि ते प्राप्त करायचं असा निर्धार त्याचा होता. अपयशानं आशिष खचला नाही. चेंडू आपटता ईर्षेनं सेवेची उसळतो वेगाने या उक्तीनुसार दुप्पट जोमानं त्यानं अभ्यासाला सुरुवात केली आणि यावर्षी प्रस्तुत सुयश त्यानं प्राप्त केलं. आशिषच्या मेहनतीचे, चिकाटीचे आणि ध्येयप्रत पोहोचण्याच्या वृत्तीचं मी कौतुक आणि अभिनंदन केलं. त्याचा आशिषनं विनम्रतेनं स्वीकार केला. अतिशय मितभाषी, गंभीर तेवढा सोज्वळ, विश्व नित्य नियंत्यावर श्रद्धा ठेवणारा, थोरा मोठ्यांचा सन्मान करणारा आणि प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करणारा आशिष मला चांगलाच भावला. प्रस्तुती यश कसं मिळालं हे विचारलं असता आशिष म्हणाला, सर मी खूपच मेहनत केली, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं माझं जीवनसाथी झालं होतं. श्री गजानन महाराजांची कृपा, आई वडिलांचा आशीर्वाद, त्यांच्या प्रती कृतज्ञतेची भावना त्यानं व्यक्त केली. आईनं माझ्या प्रकृतीची विशेष काळजी घेतली. कोणत्याही मुलाच्या विशेष सुयशात माऊलीचं योगदान हे महत्वपूर्ण असतं हा अनेकांचा अनुभव आहे. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत आई वडिलांविषयीची माऊलीच्या योगदानासंबंधीची सुंदर ओव्या लिहिल्यात. घडावाया उत्तम संस्कार, माय बाप शिकवित सदाचार, व्हावया उत्तम गुणी चतुर, मोठेपणी मातेच्या स्वभावे, पुत्राची घडण त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजावरीच पुरुषाचे मोठेपण, ऐसे आहे म्हणती जरी बाप तैसा लेक, परी माऊलीचे महत्व अधिक, मातृशक्तीने वाढती सगळी क मुले चारित्र्याचे, कुटुंबातील स्नेहल स्वभावी,
काकू सौ विद्याताई विद्या उपासक बहीण कुमारी कांचनसह सर्व घटकांची प्रेरणा आणि स्पर्धा परीक्षेत प्रयत्न करणारे माझ्याबरोबरचे सहयोगी स्नेही यांच्यामुळे हे घडलं. सर्वांविषयी कृतज्ञतेच्या भावना आशिष याच्या मनोगतात सहजपणे व्यक्त करीत होता. बाजूला बसलेले अकोला इथं कार्यरत असलेले अभ्यासाची प्रेरणा देणारे शैक्षणिक वळणावर मार्गदर्शन करणारे त्याचे काका प्राध्यापक केशव उन्हाळे सांगत होते की सर आशिष जेवायची सुद्धा काळजी करत नव्हता. त्याच्या यशाचं मर्म जेव्हा मी जाणून घेतलं तेव्हा मला महात्मा महामहित राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या एका पुस्तकातील विचारांची आठवण झाली. डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात, यश तेव्हाच मिळतं ज्या वेळेला तुम्ही 3C कठोर साधना कराल. पहिला सी म्हणजे कमिटमेंट, दुसरा सी म्हणजे कन्सिस्टन्सी, तिसरा सी म्हणजे कॉन्फिडन्स. या तिन्हीचा समन्वय असला तर यशोदेवी तुम्हाला यश नक्कीच देते आणि हे आशिषच्या बाबतीत अतिशय तंतोतंत जुळतं असं मला वाटतं. विद्या उपासना करणाऱ्या प्रत्येक युवकांसमोर आशिष हा प्रेरणा स्रोत आहे असं म्हटल्यास योग्यच ठरेल. आशिषला निरोगी आणि प्रसन्न जीवनासाठी आणि भावी जीवनाच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभकामना. मंडळी, आपण आशिषची कथा ऐकली. अतिशय सुंदर ही कथा. महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील. खरंच यश काय सहजासहज मिळत नाही, त्यासाठी कठोर प्रयत्न कठोर परिश्रम घ्यावे लागतात जे आशिष आणि त्याच्यासारखे अनेक विद्यार्थी अनेक ऑफिसर्स घेत असतात. तर आपणही तयारीला लागूयात. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या इथे ना, म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे देवस्थान आहे, तिथे साईबाबांचं देवस्थान आहे, खूप मोठं आहे आणि तिथे अनेक मान्यवर नेहमीच दर्शनासाठी येत असतात. आणि मंडळी, आता शिर्डीमध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट पण येत आहेत बरं का. आणि तुम्हाला माहिती आहे का, आगामी कुंभमेळ्यातील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पुणे रेल्वे प्रशासनानं शिर्डी म्हणजे साईनगर इथं स्थानकाच्या विस्ताराचा निर्णय घेतलाय. वाव, क्या बात है. आणि 60 कोटी रुपये खर्चून 2 नवीन फलाट जे आहेत आणि 5 स्टेबलिंग लाईन टाकल्या जाणार असून त्यामुळे काय होईल तर स्थानकाची क्षमता लक्षणीय वाढणार आहे. शिर्डी स्थानकावर सध्या 3 फलाट आहेत आणि आता 4 आणि 5 क्रमांकाचे 2 नवीन आयलँड फलाट बांधले जातील. तसंच गाड्यांच्या पार्किंग आणि देखभालीसाठी 5 नवीन स्टेबलिंग लाईन ज्या आहेत त्या तयार होणार आहेत आणि त्या तयार केल्या जाणार असल्यामुळे खूप गोष्टी घडतील. सध्या इथून दिवसाला 4 गाड्या सुटतात, मात्र या विस्तारानंतर गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ करणं शक्य होईल आणि यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आता रेल्वे शिर्डीचं जे रेल्वे स्थानक आहे ना, त्याचा कायापालट होणार आहे, त्याचा विस्तार होणार आहे, म्हणजे आपल्या शिर्डीमध्ये खूप सारे बदल होणार आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगर संतरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, केंद्र सरकारच्या ना भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेडनं 1,00,000 टन कांद्याची खरेदी सुरू केलेली असताना त्यांनी ना खरेदी केलेल्या 50% कांदा हा गुणवत्तेच्या कारणावरून वखार महामंडळाकडून नाकारल्यानं नवीन पेच निर्माण झालाय. हो, त्यामुळे नाफेड लवकरच कांदा खरेदीचे निकष बदलण्याचं पत्र केंद्र सरकारला पाठवणार आहे. आणि आपल्या राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये कांद्याचे दर जे आहेत ते आणि खरेदीवरून आंदोलन होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या एजन्सी म्हणून भारतीय राष्ट्रीय सहकारी पणन महासंघ म्हणजेच नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ म्हणजेच NCCF कार्यरत आहेत. आणि या दोन्ही एजन्सीनं प्रत्येकी 1,00,000 टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट निर्धारित केलंय. आणि त्यानुसार नाफेड महाराष्ट्रातून 95,000 टन कांदा खरेदी करत आहे. 5,000 टन कांदा मध्य प्रदेशातून खरेदी करण्यात येणार आहे. आणि कांदा खरेदी करण्यासाठीच्या निकषानुसार 55 mm आकाराचा कांदा त्याचं टर्ल म्हणजेच कवच जे असतं, टर्कल आपण ज्याला म्हणतो, ते निघालेलं नसावं आणि व्यवस्थित असलेला एक समान कांद्याची खरेदी करण्याचं ठरवलेलं आहे. तर म्हणजे अशा प्रकारे वकार महामंडळाला एक समान कांदा हवा आहे आणि त्यानुसार ते आपल्या राज्यातून कांदा खरेदी करणार आहेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकायचे हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सध्या उन्हाळा चालू आहे आणि आपण या उष्णतेनं उन्हाळ्यानं उकडतो आहोत, एवढं ऊन आहे. आणि मध्यंतरी 2 दिवसापूर्वी आपल्याकडे पाऊस येऊन गेला. आपल्या अहिल्यानगरमध्ये शहरात जिल्ह्यात चांगला बऱ्याच ठिकाणी पाऊस येऊन गेला आणि त्यामुळे थोडंसं थंड झालं होतं. पण पुन्हा तेच, पुन्हा तीच गर्मी, पुन्हा तेच ऊन, पुन्हा तेच सगळं होत होतं. आणि यंदा ना मान्सून 26 मे रोजी म्हणजेच सर्वसाधारण वेळेच्या 6 दिवस आधी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्रज्ञ विभागानं वर्तवला होता बरं का. पण ताज्या अंदाजानुसार ना सध्याच्या मान्सूनचे 4 जूनला केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मग मान्सूनची प्रगती रखडतीये का, हा प्रश्न आहे त्या मोठ्या या सगळ्यामध्ये. आणि मंडळी, सर्वसाधारणपणे ना मे महिन्याच्या उत्तरार्धात विषुववृत्त ओलांडून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह जो आहे ना तो बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावर 2 शाखांमधून सक्रिय होत असतो. मात्र अरबी समुद्रावरील शाखेला जूनचा पहिला आठवडा उजाडूनही अद्याप जोर आलेला नाहीये. आणि केरळ लगतच्या समुद्रावर वातावरणात सक्रिय असलेल्या चक्रीय स्थितीत अडथळ्यामुळे केरळवर मोसमी वारे जे आहेत ते नैऋत्य किंवा पश्चिमेकडून न येता वळसा घालून वायव्येकडून येत आहेत. आणि या अडथळ्यामुळेच मान्सूनचं जे आगमन आहे ना ते जाहीर होण्यास किंवा येण्यास विलंब होतोय. पृथ्वीवर ना सध्या 30 ते 60 अंशांच्या दरम्यान वातावरणात जमिनीपासून 5 ते 12 किलोमीटर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय असतो. आणि सध्या या प्रवाहातील थंड आणि कोरडे वारे जे आहेत ते जून सुरू होऊनही त्याच्या सर्वसाधारण स्थानाच्या दक्षिणेकडून म्हणजेच मध्य भारताकडून वाहत आहेत. आणि आखाती देशांकडून येणाऱ्या या प्रवाहामुळं अरबी समुद्रावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण झाल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तर म्हणजे अशा प्रकारे अनेक वेगवेगळे अडथळे आहेत ज्यामुळे मान्सून रखडला जातो, त्यामुळे मान्सूनची वाट आपण पाहतो आहोत. अजून काय काय अडथळे आहेत हे तर मी तुम्हाला सांगणार आहे, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264481.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा एवढं उकडतंय पण तरीही मान्सून काही मनावर घेत नाही आणि आपल्यापर्यंत येत नाहीये, पुढे पुढेच जातोय. त्याचबद्दल आपण गप्पा मारत आहोत आणि मान्सून रखडतोय तरी का, हा जो सगळ्यांचा प्रश्न आहे त्याबद्दल आपण जाणून घेत आहोत. मी तुम्हाला सांगितलं की पश्चिमी प्रवाहांचा कशा प्रकारे प्रभाव आपल्या मान्सूनवर पडतोय आणि त्यामुळे मान्सून थोडासा दूर दूर होत चाललाय, जवळजवळ यायचं सोडून. आणि मंडळी तुम्हाला माहितीये का, अरबी समुद्रावरील मोसमी वाऱ्यांना जोर येत असल्यानं मान्सूनचे 4 जूनला केरळ सोबतच लक्षद्वीप आणि तमिळनाडू मध्ये आगमन होईल असा अंदाज IMD ने वर्तवलाय. आणि मात्र महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस होण्यासाठी आणखी काही आठवडे वाट पाहावी लागू शकते. तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. आणि मंडळी, अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख ही 22 मे आणि यंदाचं आगमन 16 मे असं असणार आहे. तर केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख 1 जून आणि सध्याचा अंदाज 4 जून असा आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सून प्रगतीचा सर्वसाधारण कालावधी 5 ते 15 जून असणार आहे. तसंच मंडळी, यावेळी ना यंदाचा मान्सून अंदाज जो आहे ना तो जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात देशात दीर्घकालीन सरासरीच्या 90% पावसाची शक्यता आहे. आणि जून महिन्यामध्ये देशात या महिन्याच्या जून महिन्याच्या सरासरीच्या 92% कमी पावसाची शक्यता आहे. तर मंडळी या प्रकारे या वर्षीच्या मान्सूनची शक्यता आहे. आणि यंदाच्या संपूर्ण मान्सून हंगामात प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती सक्रिय राहण्याची शक्यता असून उत्तरोत्तर त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. इंडियन ओशन डायपोल IOD जे आहे हा हिंदी महासागरातील घटक सध्या न्यूट्रल स्थितीत असून मान्सून हंगामाच्या उत्तरार्धात तो पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्ह IOD जे आहे ते मान्सून काळातील पर्जन्यासाठी पोषक असतो. तर मंडळी अशा प्रकारे अनेक घटक आहेत ज्यामुळे मान्सून रखडतो आहे. पण आपण तर वाट बघायची सोडायची नाही, कारण वाट बघणं हे पूर्वीपासून चाललेलं आहे. कोणी ना कोणी कशाची ना कशाची वाट बघतो. तर आत्ता या उन्हाळ्यात त्रस्त आपण सगळे मान्सूनची वाट बघूयात आणि समाधानकारक मान्सून येईल याची अपेक्षा व्यक्त करूयात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, विधान परिषदेच्या आपल्या अहिल्यानगर अहमदनगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणानं मतदारसंघासाठी दाखल केलेल्या 5 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये वैध ठरलेत बरं का। आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 2 कालावधी आहे सध्या, आणि त्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे। श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सर्वात अगोदर उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला। त्यानंतर शेवगावचे कमलेश हस्तीमल गांधी यांनी अर्ज दाखल केला। सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, तसंच प्राजक्त प्रसादराव तनपुरे आणि मच्छिंद्र पांडुरंग धुमाळ यांनी अर्ज दाखल केलेला आहे। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये अर्जांची छाननी करण्यात आली आहे। आणि सर्व उमेदवारांनी अर्जात नमूद केलेला तपशील वाचून दाखविण्यात आला या मजकुराबाबत कोणाची हरकत असल्यास ती नोंदविण्याचाही कालावधी जो आहे तो देण्यात आला होता, मात्र कोणतीही हरकत आली नाही आहे। सर्व अर्जांची छाननी झाल्यावर सर्व अर्ज वैध झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं आणि 4 ही अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असणार आहे, म्हणजे उद्याच। आणि 18 रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत मतदान होईल। 22 रोजी मतमोजणी होऊन 25 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आता विधान परिषदेसाठी सर्व जे उमेदवारांचे अर्ज आहेत ते वैध ठरलेले आहेत। तर काय वाटतंय, कोण असेल या विधान परिषद निवडणुकीचे मध्ये, या म्हणजेच या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल, कोण काय वाटते नक्की कळवा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। एन्जॉय करा मस्त अशी गाणी विथ आर जय कमल।

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण लहानपणापासूनच सायकलिंग करत असतो बरं का? म्हणजे आपली सुरुवातच झालेली असते. गाडीच्या आधी आपण सायकल हातात घेतो. पूर्वी तर आपण सायकलवर खूप लांब लांब फिरायचो, पण आता सायकलचं प्रमाण कमी झालंय. पण अजूनही सायकल प्रेमी आहेत बरं का? आता तुम्ही म्हणत असाल, कोमल आज अचानक सायकल बद्दल बोलतीये. हो, कारण आज आहे जागतिक सायकल दिवस. आणि ती आता नजरेआड जातीये. खरं म्हणजे तिचा उपयोग एवढा आहे, तरी पण लोकांचं दुर्लक्ष होत आहे. तर त्याचबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि आता आपल्यासोबत आहेत खूप वर्षापासून सायकलिंग करणारे आणि सायकल असोसिएशनचे अध्यक्ष, म्हणजेच त्यांनी 1982 पासून ते सायकलिंग करतात, असे इतक्या वर्षापासून सायकलिंगचा अनुभव असणारे नितीन पाठक सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार
0: सर. खरं म्हणजे तुम्ही इतक्या वर्षापासून सायकलिंग करता आहात आणि आता देखील तुम्ही अजूनही सायकलिंग करता आहात, तर हा प्रवास कसा सुरू झाला?
1: हा सायकल एक म्हणजे फार मोठा प्रदीर्घ प्रवास आहे. ज्या वेळेला आपल्याकडं म्हणजे त्यावेळेला कोणत्याच फॅमिलीमध्ये, कोणत्याच कुटुंबामध्ये सायकलशिवाय दुसरं वाहनच नव्हतं. प्रत्येक गोष्ट सायकलवरच करावी लागायची. तेव्हापासून हा सायकल प्रवास सुरू झालेला आहे. पहिल्यांदा गरज म्हणून, नंतर आवड म्हणून हा प्रवास आतापर्यंत चालू आहे.
0: सर, खरं म्हणजे गरज होती तेव्हा आपण समजू शकत होतो, पण आवड कशी निर्माण झाली?
1: आवड सायकलिंगमुळेच सुरुवात झालेली आहे. गरजेतनं आवड निर्माण झालेली आहे. ज्यावेळेला लक्षात आलं की सायकल चालवण्याचे फायदे पण आहेत आणि त्याचा उपयोग पण होतोय, फिटनेसच्या दृष्टीने पण त्याचा फायदा होतोय, मग आपोआप ती गरजेचं रूपांतर आवडीत झालं.
0: सर, आतापर्यंत सायकलिंग करताना तुमचे अनुभव कसे?
1: अनुभव खूप वेगवेगळे मिळाले अगदीच. म्हणजे मोठ्या राईडला गावामध्ये, छोट्या गावात जात असताना शॉर्ट राईड, ज्याला आपण शेवटी 50 किलोमीटरची राईड म्हणतो, वेगवेगळे अनुभव आणि निसर्ग अनुभवायला मिळाला.
0: ते खूप महत्वाचं आहे
1: अगदी.
0: आणि सर, तुम्ही सायकल असोसिएशनचे अध्यक्ष आहात, तर या असोसिएशन अंतर्गत कशा प्रकारे सायकलिंग केली जाते, कशी राईड घेतली जाते?
1: या राईट ज्यावेळेला आम्ही व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला, ज्यावेळेला व्हॉट्सअप म्हणजे सगळ्यांना मिळायला लागलं आणि अँड्रॉइड फोनचे नेट जास्त मिळायला लागलं, फ्री नेट, तेव्हापासून हे ग्रुप सुरू झालेले. मग त्याच्यातनं आम्ही सगळे सायकलिस्ट गोळा झालो आणि दर संडेला एक मोठी राईड सुरुवात केली आणि वेगवेगळ्या ठिकाणी राईड चालू केल्या, सगळ्यांच्या संमतीने, सगळ्यांच्या कॅपॅसिटीनुसार, सगळ्यांच्या ज्याला आपण हे म्हणू बा फिटनेसनुसार. ठीक आहे बा, तुमची तयारी आहे तर जाऊया आपण. मग 50 किलोमीटर केली, 100 किलोमीटर केली, 200 किलोमीटर केली, अशा राईड आम्ही सुरू केलेल्या आहेत.
0: आणि सर, ते म्हणतात ना की आवड असली की सवड माणसाला मिळतेच. तर तशा प्रकारे तुम्ही सवड काढून ही रायडिंग करता आहात. आणि खरं म्हणजे सर, जसं की याचं स्वतःच्या आवडीनुसार तुम्ही करता आहात, पण त्याचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत, पर्यावरणासाठी देखील अनेक फायदे आहेत, तर ते थोडंसं सांगू शकता का?
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायकल चालवण्याचे फायदे आपल्या स्वतःला होतात. मग तुम्ही एकट्याने सायकल चालवा, ग्रुपमध्ये चालवा, किंवा आठवड्याला चालवा, आठवड्यातनं काही दिवस सायकल चालवली तरी सुद्धा शरीराला त्याचे अतिशय उत्कृष्ट फायदे मिळतात. सायकल हा प्रकार कसा आहे, जर तुम्ही स्वतःहून धडपडले नाही, पडले नाही, तर सायकलिंगमुळं कुठलीही इंजुरी शरीराला होत नाही. जसं म्हणतो आपण, काही वेळेला लागू शकते, हे होऊ शकते, हे जर प्रकार फक्त घडले नाही, तर सायकल हा सगळ्यात अतिशय उत्कृष्ट आणि सगळ्या वयोगटातील लोकांना सहन होणारा, सूट होणारा एक्झरसाइजचा प्रकार आहे.
0: आणि सर, खरं म्हणजे त्यामुळे पर्यावरणाला पण फायदे आहेत, पोल्युशन अजिबात सायकलमुळे होत नाही. खरं म्हणजे सर, तुमची आतापर्यंतची सगळ्यात आठवणीत राहणारी सायकलची राईड कोणती आहे?
1: अशा तर खूपच येतात अगदी. आमच्या असोसिएशन तर्फे खूप मोठे राईड केलेले आहेत, होत आहेत. त्याची सगळ्यात आमची महत्वाची राईड म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी राईड आहे. ती एक अतिशय उत्कृष्ट राईड आयोजनाच्या दृष्टीने लोकांच्या, आमच्या रायडर ग्रुपच्या सहकार्याने अतिशय मेमोरेबल राईड झाली होती. म्हणजे कोरोना नुकताच संपला होता, ती राईड अतिशय छान झाली. त्याचप्रमाणे आम्ही असोसिएशन तर्फे शिवनेरी, आळंदी, मोठा देवी, आपले जवळच्या डोंगरगण राईड, नंतर रामनवमीला दहीगाव साकतीतली रामनवमीची खास राईड, या सगळ्या वेगवेगळ्या राईडचं आम्ही आयोजन करतच असतो आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळे अनुभव येत असतात.
0: सर, आपल्या या असोसिएशन मध्ये सगळ्यात जास्त वयाचे पण असतील, तर त्यांना काही प्रॉब्लेम येतात का?
1: नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. सायकल पंक्चर होणे याच्याशिवाय कुठलाही प्रॉब्लेम येत नाही.
0: साधारण सगळ्यात एज ज्यांचं आहे त्यांचं वय किती असेल?
1: माझ्या माहितीनुसार 70-1 आसपास एक सगळ्यात सिनियर आहेत आणि लहान याच्यापासून 10-12 वर्षानंतर पासून सुरुवात झालेली सायकलिंगला. फक्त आम्ही त्यांना लॉंग राईडला नेत नाहीये.
0: अच्छा अच्छा.
1: म्हणजे छोटे राहतात त्यांना लहान मुलं येतात अगदी.
0: सर, सायकलिंग करून आल्यावर कसं वाटतं, म्हणजे बॉडीला पण आणि तुम्हाला देखील?
1: सायकलिंग करून आल्यानंतर आपण सायकलिंग काही घरामध्ये करत नाहीये. सायकलिंग हा आउटडोर एक्झरसाइजचा प्रकार आहे. सायकलिंग केलं की घराबाहेर पडल्यानंतर सकाळच्या वेळेला निसर्गाच्या वातावरणात जातो, आपल्याला शुद्ध हवा मिळते, शांतता असते, नॉर्मली आपल्याला एकदम फ्रेश वाटत.
0: तर आज सर जागतिक सायकल दिन आहे, तर आजचा दिवस तुम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट करणार आहात?
1: आज मी सकाळी नेहमीप्रमाणे मी तर दररोज सायकलिंग करतो.
0: अरे वा.
1: आज आमचे दररोज साधारण मी आणि आमचे सहकारी श्रीयुत उमेश कोठडिया सर आम्ही दररोज राईडला जातच असतो. सरासरी आमची 40-42 किलोमीटर दररोजची सायकलिंग असतेच.
0: क्या बात है.
1: आजही आम्ही नेहमीप्रमाणे सायकलिंग करून आलेलो आहे.
0: अरे वा, म्हणजे तुमच्या सायकलिंग दिनाची सुरुवात सकाळीच झाली आहे. तर
1: सकाळीच झाली असते.
0: तर सर, आज जागतिक सायकल दिवस आहे, तर आपल्या श्रोतांना, आपल्या नगरकरांना काय सांगाल?
1: सायकल चालवा, आरोग्य मिळवा. सायकल हा सगळ्यांना सहज जमणारा व्यायामाचा प्रकार आहे. एक्झरसाइज होतीये, फिटनेसपणा मिळतोय, तब्येतही चांगली राहतीये आणि सगळ्यात महत्वाचं आहे पर्यावरण पूरक सायकलिंग आहे. त्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त रेडिओ नगरच्या प्रेक्षकांना मी विनंती करतो की सायकलिंगला सुरुवात करा आणि आरोग्य मिळवा.
0: आणि सर, अजून एक त्याचा फायदा सध्याच्या युगात होऊ शकतो, कारण आपण पाहतो आहोत की पेट्रोल डिझेलचे भाव वाढतच चाललेत, पण जर सायकलिंग केलं किंवा सायकल वापरली तर त्याचा जास्त परिणाम आपल्यावर होणार नाही.
1: अगदी निश्चितच. आणि वैयक्तिकरित्या पण हा याचा फायदा आपल्यालाही होतो, राष्ट्रालाही फायदा होऊन जाईल त्याचा.
0: नक्कीच नक्कीच. आणि सर, खरं म्हणजे तुम्ही म्हणजे सायकलिंग करून नुकतंच आलात आणि आमच्याशी गप्पा मारलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद आपल्याला सुद्धा. सर्व प्रेक्षकांना माझ्यातर्फे सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: सर, तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. असंच सायकलिंग करत राहा आणि सायकलीबद्दलचं जे प्रेम आहे असंच पसरत राहा.
1: येस, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद.
0: तर मंडई, आताच आपण सायकल असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पाठक यांच्याशी गप्पा मारल्यात. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, मी मोनालिसा बागल. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: दिल को आया सकूं तेरे दीदार से. हाय,
0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा रंगरेज. या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण ऐकणारच आहोत, पण त्यापूर्वी आपण गप्पा मारतो आहोत. आज आहे सायकल दिन. हो, आज जागतिक सायकल दिन आहे, त्याबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. आणि नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आर जे कमल आहे तुमच्यासोबत. आणि मंडळी, सायकल आत्ता जरी आपल्याला आवडत नसेल ना, पण लहानपणी प्रत्येकानं सायकल चालवलेली आहे. प्रत्येकाला सायकल चालवण्यासाठी पडलेले आहेत, उठलेले आहेत, लागलेले आहे, रडलेले आहेत, पण सायकल मात्र चालवलेलीच आहे. आणि तेव्हाची ती मजाच वेगळी होती. मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जायचं आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तर किती आपण सायकलिंग केली ना, विचारता सोय नाही. आणि त्याचबद्दल आज आपण गप्पा मारतो आहोत. आणि आपल्यासोबत आपली मैत्रीण आहे साक्षी रासकर. हाय साक्षी. सो साक्षी, तुला सायकल चालवायला आवडते का?
2: हो, मला सायकल चालवायला ना खूप आवडतं. आणि म्हणजे मी लहान असताना कधी सायकल चालवली नव्हती, आणि डायरेक्टली मी 10वीत असताना ती चालवायला सुरुवात केली. तेव्हा मी 15 दिवसामध्ये मी ती सायकल चालवायला शिकले. पण जेव्हा मी ती सायकल चालवायला शिकले तेव्हा मला खूप छान वाटत होतं, अरे काहीतरी नवीन केलंय आपण.
0: आणि तेव्हा आपल्याकडे गाडी नसते किंवा मग दुसरं काहीच नव्हतं त्या काळात, तर त्यामुळे सायकलिंग करणं हे बेस्ट असायचं आणि सगळ्यांनाच आवडायचं. तर तुझे आतापर्यंत जे सायकलिंगचे किंवा सायकलीसोबतचे काय अनुभव आहेत?
2: जेव्हा मी सायकल चालवायला शिकले, म्हणजे चालवत असताना मी कधीच म्हणजे कुठे पडले नाही, काहीच नाही. पण जेव्हा मी सायकल चालवायला शिकले, शाळेत घेऊन जात होते, तेव्हा काय व्हायचं म्हणजे पाणी असायचं रस्त्याच्या कडेला. चालवताना तर कधी पडले नाही, तेव्हा असं वाटत होतं आता चालवताना तर नाही पडले, आता कशी पडणार. एक दिवशी काय झालं, मी चालले होते म्हणजे येत होते घरी शाळेतून, आणि तेव्हा पुढे पाणी होतं, ते म्हणजे डायरेक्टली त्याच्यामध्ये जाऊन पडले. पूर्ण शाळेची बॅग वगैरे पूर्ण भिजली होती. हा अनुभव होता. मग म्हणजे तेव्हा मी चालवताना कधी पडले, पण चालवायला शिकल्यावर पडले.
0: म्हणजे शिकताना तर कधीच पडले नाही. माणूस म्हणतो की शिकताना म्हणजे पडल्यावर शिकतो, पण शिकताना तू अगदी व्यवस्थित शिकली. पण एकदा शिकलीस की मग पडलीस, ओव्हर कॉन्फिडन्स होता असं म्हणायला हरकत नाहीये. आणि अजून काही आहेत का मैत्रिणींसोबतच्या आठवणी सायकलीवर?
2: हा, कधी शाळेत जाताना म्हणजे काय व्हायचं, एखाद्या वेळेस एखादीची सायकल पंक्चर झाली तर तिच्या सोबत मग प्रत्येकाला चालत जावं लागायचं. तर त्यासोबत तेव्हा चालत असताना ज्या होणाऱ्या गप्पा गोष्टी होत्या, दिवसात काय झालं ते एकमेकाला शेअर करणं असणं, तर तेव्हा खूप छान वाटायचं लहान असताना की अरे सगळ्यांसोबत फिरायला जाणं.
0: तर ते खूप छान होतं. आणि ते दिवस आता आठवले की असं वाटतं आपण उगीच मोठे झालोय, आणि अजूनही सायकल असतील तर किती बेटर. आणि खरं म्हणजे साक्षी, सायकल तर आपल्याला मजा मस्ती करायला चान्स देत होती, आपल्याला हुंदळायला चान्स द्यायची, पण त्याचबरोबर पर्यावरण आणि आपल्या आरोग्यासाठी देखील ती खूप महत्वाची आहे. तर याबद्दल तुला काय वाटतं?
2: मला असं वाटतं की आता सध्या म्हणजे प्रत्येकाच्या घरात एक जर 4 माणसं असतील तर 4 गाड्या आहेत, तर सायकल तर कोणाच्या घरी नसते, मग त्याच्यामुळे प्रदूषण वाढायला लागले. तर मग मला असं वाटतं की आपण असं ठरवलं पाहिजे, जर जवळ एखाद्या ठिकाणी जायचं तर सायकलवरती जायला पाहिजे. जर आपल्याला घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर जायचं तरी सुद्धा आपण गाडीचा वापर करतो, तर तेव्हा आपण सायकलचा वापर केला पाहिजे, जेणेकरून पर्यावरणात काही हे होणार नाही, प्रदूषण होणार नाही. आणि सायकलचं प्रदूषणासोबतच आणखीन एक फायदा म्हणजे प्रदूषण तर होणार नाही, पण आपल्या आरोग्यासाठी फायदा म्हणजे चांगला व्यायाम होतो. सकाळी सकाळी एक सायकलवरती एक तरी चक्कर मारली पाहिजे, सकाळी किंवा संध्याकाळी तरी, तर ज्याच्यामुळे म्हणजे आपल्याला थकवा येत नाही, असं व्यायाम होतो.
0: नक्कीच. आणि आत्ताचं आपलं जे जीवन आहे ते खूप बैठे काम आपण करतो किंवा खूप जास्त तणावाचं आहे, जर सायकलिंग केलं तर हा तणाव दूर होतो, मन प्रसन्न होतं जसं तू म्हणालीस. आणि साक्षी, खरं म्हणजे तू एक सायकल चालवणारी आहेस किंवा सायकल रायडर आहेस, तर तुला आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज जागतिक सायकल दिनानिमित्त तू नगरकरांना काय सांगशील?
2: मी सर्व नगरकरांना हे सांगेल की सगळ्यांना सायकल दिनाच्या शुभेच्छा, आणि तुम्ही दिवसातून म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी सायकलवर एक तरी चक्कर मारा, जेणेकरून प्रदूषण कमी करण्यासाठी आपली थोडी छोटीच मदत होईल.
0: आणि आता सध्या जे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत, त्यामुळे तर सायकलिंग करणं हे आपल्या पैशाला पण परवडणारं आहे आणि आपल्या आरोग्याला आणि सोबतच पर्यावरणाला. तर साक्षी, तू आज खूप छान थोडी आणि थोडक्यात बोललीस, माहिती दिलीस, पण खूप छान वाटलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, आताच आपण साक्षी राजकर हिच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत आणि तिने लहानपणीच्या सायकलच्या 10वीच्या आठवणी सांगितल्यात. तुमच्याही अशा काही आठवणी असतील तर नक्की कळवा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्त अशी गाणी विथ आर जे कमल. तुमच्यासाठी प्ले करतेय रंगरेज या चित्रपटातलं हे छानसं गाणं.

0: ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आज आहे जागतिक सायकल दिन आणि त्याबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. जरी आता आपलं सायकलिंगचं प्रमाण जे कमी दिसत असलं ना, तरी पण सायकल बद्दलच्या इतक्या आठवणी सगळ्यांच्या आहेत ना, आणि त्याच आपण जाणून घेत आहोत, त्याचबद्दल गप्पा मारतो आहोत. आणि त्याचबद्दल गप्पा मारण्यासाठी आता आपल्या सोबत आहे ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर सर. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. तुम्हाला सायकल दिनाची खूप खूप शुभेच्छा.
1: हो, सर्वांना सायकल दिनाच्या शुभेच्छा.
0: तर सर, खरं म्हणजे सायकल पूर्वी तर सायकल खूप जास्त प्रमाणात वापरली जायची आणि सायकलीवर फिरणं हे एक मजा असायची. तर तुमच्या काही आठवणी आहेत का सायकल सोबत?
1: मी लहानपणापासून सायकल चालवायचो, म्हणजे शाळेतही सायकलवरच जायचो. म्हणजे सायकल ते मला आठवण आहे की माझ्या वडिलांची सायकल होती आणि मला शाळेत जायचं असायचं 7वी 8वीला आणि सायकल घेऊन जावं असं वाटायचं शाळेमध्ये. तर त्यांना सुट्टी असायची अशी शनिवारी वगैरे, तर मग मी शाळेत सकाळी घेऊन जायचो. मग कधी कधी माझी इच्छा असायची की शाळेत सायकल घेऊन जायची, पण 10वीपर्यंत काही शाळेत सायकल घेऊन जाता आली नाही. पण 11वी नंतर मात्र कॉलेजला, सारडा कॉलेजला सायकलवरच जायचो, म्हणजे ग्रॅज्युएशन होईपर्यंत सायकलवरच जायचो. आमचे मित्र यायचे सर्वजण सायकलवरच असायचं सर्व.
0: ते
1: पण सायकलवर यायचे, आम्ही पण सायकलवर जायचो. सगळे पेपरही द्यायचं. 12वीचे पेपरही मला आठवतं, माझा खांदा निकळला होता. म्हणजे डिसलोकेशन झालं होतं जुडो स्पर्धेच्या निमित्ताने. तर माझा खांदा माझा हात गळ्यात होता.
0: अरे,
1: तर माझा भाऊ मला डबल सीट घेऊन जायचा 12वीला सायकलवर. आठवण आहे. आणि मग ग्रॅज्युएशन हे असं झालं छान आणि खूप छान वाटलं. नंतरही नोकरी करतानाही मी पत्रकार झालो पुढे. तर मग मी सायकल वगैरे पत्रकारिता करायचो. म्हणजे हो, म्हणजे अक्षरशः नगरीतून एसपी ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, मग आमच्या ऑफिस पासून सकाळ ऑफिसला होतो मी त्यावेळेस, पत्रकार चौकात होत. मग आम्ही त्यावेळेस अशा प्रकारे मी सायकलवर जायचो. पूर्ण सायकलवरच पत्रकारिता केली जवळजवळ 10-12 वर्ष. म्हणजे प्रेस नोट आणायला जावं लागायचं एसपी ऑफिसला, वेगवेगळे कॉन्फरन्स असायच्या, कार्यक्रम असायचे, सायकलवर जायचं. पत्रकारही सायकलवर फिरायचे त्यावेळेस. एक विशेष होत, कारण आम्ही एकमेकांना भेटायचो पत्रकार पण असे सायकलवर यायचे ते पण. असं वेगळंच अनुभव आहे. आणि नंतर मी स्कूटर चालवायला लागलो.
0: अरे वा.
1: हा, मग स्कूटर चालवायला लागलो तर नंतर मात्र माझी डोळ्याची नजर कमी झाली हळूहळू. पण मग स्कूटर बंद करावी लागली, कारण ते जास्ती धोक्याचं ठरायला लागलं. मी परत सायकलवर आलो. म्हणजे सायकलवर मी पत्रकारिता सुरू ठेवली तशीच. आणि अशा प्रकारचे किस्से आहेत. खूप छान वाटतंय सर सायकल. मग आता 10 वर्ष झाले, आता नजर नाही राहिली डोळ्याची, परंतु आता 10 वर्ष झाले सायकल सुटली. म्हणजे सायकल चालवता येत नाही कंत आहे आता मला
0: सर. खरं म्हणजे सायकल चालवता येत नसली तरी पण तो आनंद, सायकलीचा आनंद तुम्ही घेतलेला आहे, त्या आठवणी अजूनही आहेत तुमच्यासोबत. आणि तुमच्या बोलण्यातून एक तर कळालंय की तुम्ही अर्ध निम्म नगर सायकलीवर फिरला आहात. तर सर, खरं म्हणजे आता कसं मुलं गाड्या घेऊन पळतात किंवा गाड्या घेऊन फिरतात, तसं

0: सायकलवर निघालो तर आणि आम्ही वेळत घाटाच्या तिथे आलो तर तिथं एक शेत होत. तर आम्ही तिथं सायकली लावले, आम्ही ऊस पाहिला बरं का, अरे ऊस खाऊ वाढलं आणि ऊस आम्ही घेतला सायकलवर माग लावला कॅरेजला आणि तो आला शेतकरी तिकडं, त्यांनी आम्हाला पकडलं आणि त्यांनी आम्हाला ते ऊसाला त्यांनी पाहिलं तर माझा कसा दाढ भिंगा चष्मा होता त्यामुळे मला काही त्यांनी मारलं नाही, पण माझ्या बरोबरचे जे सहकारी दोन जण होते त्यांना त्यांनी मारलं त्या ऊसाने आणि मी पण घाबरलो होतो खूप नाही का असं ते एकदम. आणि मग तो माणूस चांगला होता, मग त्यांनी आम्हाला बसवलं कुठून आले तुम्ही, म्हणे आम्ही नगरहून आलो, म्हणे असं चोरून काहीच नाही आमच्या इथे जर विचारलं असतं तर हे केलं असतं. मग त्यांनी स्वतः गेला, त्यांनी त्याच्या कोयत्याने ते ऊस तोडले आणि आम्हाला त्याची मुळी करून दिली आणि घरी घेऊन जा म्हणे तुम्ही आता. म्हणजे असे प्रकारची माणुसकी असायची त्या काळात.
1: आणि सर खरं म्हणजे सायकल मुळे जे फिरायला भेटतं आणि गाडीवर किती पटकन जातो आपण, सायकलवर थोडा हळूहळू जातो त्यामुळे आजूबाजूचं सगळं आपल्याला निरीक्षण पण करता येतं आणि त्यामुळे तो अनुभव तुम्ही घेतलेला आहे. तर कधी असं झालंय का की सायकलीमुळे फजिती झालीय?
0: सायकलीमुळे फजिती झाली नाही, उलट काय व्हायचं की सायकल समजा पंक्चर झाली तर आजूबाजूला लावून देता यायची कुठेही आणि एवढं काही रिस्क नसायची अशी पूर्वी. हा आणि असं कधी झालं नाही की पंक्चर वगैरे झाली तर मग तिथंच कुठतरी पंक्चर वाला मिळायचा, मग तो हुडकायचा आणि त्यामुळे सायकलचे पंक्चर काढणारे लोक पण भरपूर होते म्हणजे तसा प्रॉब्लेम नसायचा. पण एकदा दोनदा म्हणजे आम्ही डोंगरगडला जाताना पंक्चर झाली होती, मग आम्ही असंच मॅनेज केलं होतं एकमेकाला.
1: सर खरं म्हणजे आता सध्या आपण बघतोय की पेट्रोल डिझेलचे भाव वाढत चाललेत, पण आता जर आपण सायकली काढलं तर आपल्याला खूप मोठी मदत याची होऊ शकते, तर याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: हो खरंच आज म्हणजे आज जेवढे जागतिक संकट आहे हे फार मोठं पेट्रोल डिझेलचं, तर लोकांनी पण आता आपल्या तब्येत सुधारेल ना हे सर्वात महत्वाचं आहे, सर्वात फिटनेस वाढेल. म्हणजे जो आळशीपणा येतोय त्या गाडीच्या किक मारायची आणि गाडीवर बसून अगदी शेजारी जायचं असेल तरी गाडीचा वापर करतात मंडळी, ते फार चुकीचं आहे. पण चालणं किंवा सायकलिंग करणं हे खूप गरजेचं आहे, हळूहळू अवेअरनेस वाढायला लागलेला आहे. सायकल क्लबचे आहेत, सायकलिंगचे वेगवेगळे इव्हेंट होतात नगरमध्ये, म्हणजे हळूहळू लोकांचं सायकलिंग हे आहे अवेअरनेस वाढत चाललेला आहे. परंतु जेवढा पाहिजे प्रमाणात तेवढा नाहीये, कारण कसं झालंय की जे 50-ची जे लोक आहेत 50-60 ते लोक सायकल कडे परत वळायचे थोडस विचार चालू आहे त्यांचा. परंतु जो तरुण पिढी जी आहे जी गरज आहे ज्यांनी वळणायचं त्यांचं मात्र खंत आहे की ते अजिबात अवेअरनेस नाहीये या विषयावर, सायकलिंगच्या विषयावर.
1: नक्कीच. आणि सर आज सायकल दिनाच्या निमित्ताने तरी आपण अपेक्षा करूयात की जास्तीत जास्त जे युवक आहेत युवती आहेत त्या सायकलीकडे पुन्हा वळतील आणि तो आनंद त्यांनाही घेता येईल.
0: हो म्हणजे तुम्ही आज जे म्हणजे ओबेसिटी वाढती आहे माणसाची जी मोठ्या प्रमाणात, त्याचं पण हे होतं परिणाम म्हणजे चांगले फिटनेस होतो आणि खूप छान म्हणजे अतिशय सुंदर पायाला व्यायाम मिळतो, दमही वाढतो, अतिशय सुंदर असा व्यायाम प्रकार आहे सायकलिंग हा आणि त्याच्यामुळे आम्ही फिट आहोत असं मला वाटतं. सायकलिंग एक गाडी केलेलं आहे पण हे पण आता नक्कीच जागरूक होईल पिढी असं वाटतंय, अशा धरायला हरकत नाही.
1: नक्कीच नक्कीच सर. आणि स्वतःच्या हेल्थसाठी आणि आपल्या पर्यावरणासाठी तरी सगळ्यांनी जागरूक होणं महत्वाचं आहे. तर सर पुन्हा एकदा तुम्हाला सायकल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपल्या नगरकरांना आज सायकल दिनानिमित्त काय सांगाल?
0: काय नाही, सगळ्यांनी स्वतःच्या फिटनेससाठी तरी सायकलचा वापर करावा म्हणजे खूप गरजेचं आहे आणि तुमचं व्यायाम म्हणून त्याच्याकडे पाहावं आणि एक पॉझिटिव्हिटी येते आपण सायकल म्हणजे एक माणसाचे असं शरीर कार्यरत राहत म्हणजे कंटिन्यू शरीर कार्यरत राहत तर माणसाचं अंगातही पॉझिटिव्हिटी येते आणि तो माणूस सकारात्मकतेने पाहायला लागतो जीवनाच्या दृष्टिकोनात. त्यामुळे सगळ्यांनी नक्कीच सायकल चालवावी, फिटनेस वाढवावा आणि जास्तीत जास्त सायकलचा वापर केला तर काय वाईट आहे, काहीच वाईट नाहीये. आणि तुमचं मेन म्हणजे आर्थिक जो

0: झळ पोचते पेट्रोल डिझेलचे दरवाढीमुळे, ती पण तुम्हाला एक येईल बाबा की आपण पैसे खर्च करायला एक बचत होईल बा तुमची एक आर्थिक.
1: हो आणि ते खूप महत्वाचं आहे. तर सर खरं म्हणजे खरंच खूप खूप थँक्यू आज तुम्ही याबद्दल बोललात, कारण याबद्दल बोललं तर सगळ्यांना कळेल आणि त्यामुळे जनजागृती होईल, त्यामुळे याबद्दल बोलणं गरजेचं आहे. तर खूप खूप थँक्यू.
0: थँक्यू परत एकदा सर्वांना सायकल दिनाच्या शुभेच्छा.
1: सर तुम्हाला देखील. आणि मंडई आताच आपण ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर सरांसोबत गप्पा मारला आणि अतिशय सुंदर सुंदर त्यांचे अनुभव ऐकून ऐकलेत बरं का. तुमचेही असे काही अनुभव असतील तर नक्की आम्हाला 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर कळवा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

म्हणजे आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. नगरच्या अंतरंगामध्ये खूप साऱ्या गप्पा मारल्यात, अजूनही मारायची इच्छा आहे, पण आता काय करूया, आता वेळोअभावी आपल्याला थांबावं लागतंय. पण काळजी करू नका, उद्या सकाळी 7 वाजता पुन्हा भेटूयात नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये. आणि थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आरजे ऋतू भेटायला येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आज मी तुम्हाला एका अशा मित्राची आठवण करून देणार आहे जो ना पेट्रोल मागतो, ना डिझेल, ना प्रदूषण करतो, ना ट्रॅफिकमध्ये अडकतो। लहानपणी ज्याच्यावरती बसून आपण अनेकदा पडलो, पुन्हा एकदा उठलो आणि शेवटी संतुलन शिकून पुढे गेलो, ओळखलेत का? होय मंडळी, आज आहे 3 जून, म्हणजेच जागतिक सायकल दिवस। संयुक्त राष्ट्रसंघानं 2018 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली। सायकल हे केवळ वाहतुकीचं साधन नाही तर आरोग्य, पर्यावरण आणि शाश्वत जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अगदी जवळच्या अंतरासाठी सुद्धा वाहनांचा वापर करतो, त्यामुळे वाढतं प्रदूषण, इंधनाचा खर्च आणि शारीरिक हालचालींचा अभाव या समस्या निर्माण होत आहेत। अशा वेळी सायकल हा एक साधा पण एकदम प्रभावी असा पर्याय ठरू शकतो। सायकल चालवल्यानं हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते, मानसिक ताण कमी होतो आणि शरीर अधिक सक्रिय राहतं। विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही महागड्या उपकरणांची किंवा विशेष प्रशिक्षणाची गरज नसते बर का। आणि खरं सांगायचं झालं ना तर सायकल ही फक्त 2 चाकांची गाडी नाही तर ती अनेकांच्या बालपणीच्या आठवणी आहेत, शाळेत जाण्याचा प्रवास आहे, मित्रांसोबत केलेली भटकंती आहे आणि स्वातंत्र्याची एक छोटीशी जाणीव आहे। आणि म्हणूनच आजच्या या जागतिक सायकल दिनानिमित्त एक छोटासा संकल्प करूयात, आठवड्यातून किमान एक दिवस तरी जवळच्या कामासाठी सायकलचा वापर करूयात। आपल्या आरोग्यासाठी, आपल्या पर्यावरणासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी हा एक छोटासा पण महत्त्वाचा बदल ठरू शकतो। चला तर मग मंडळी, या 2 चाकांवरती आरोग्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रवास सुरू ठेवूयात। अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्यासोबत. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे, आपण मगाशी चर्चा केलीच की आज आहे जागतिक सायकल दिन आणि त्यानिमित्त आपण सायकलिंगबद्दल तर बोलतोच आहे, पण खास महिलांसाठी सायकलिंग का महत्वाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? सायकलिंग हा केवळ प्रवासाचा मार्ग नाही तर महिलांच्या आरोग्यासाठी एक उत्कृष्ट असा व्यायाम आहे. वजन नियंत्रणासाठी उपयुक्त आहे हा. नियमित सायकलिंगमुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे हृदय हे निरोगी ठेवतं. सायकलिंगमुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयविकारांचा जो धोका आहे ना तो कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तणाव कमी करतं. घर, नोकरी, व्यवसाय आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे महिलांवरती अनेकदा मानसिक ताण येत असतो. सायकलिंगमुळे मूड सुधारतो आणि तणाव सुद्धा कमी होतो. त्याचप्रमाणे हाडे आणि स्नायू मजबूत होतात बरं का. पाय, कंबर आणि शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंना चांगला असा व्यायाम मिळत असतो. आत्मविश्वास सुद्धाही सायकल आपली वाढवते. स्वतः सायकल चालवणे हे स्वावलंबनाचं प्रतीक मानलं जातं. अनेक महिलांसाठी सायकल ही आत्मनिर्भरतेकडे जाणारी पहिली पायरी असते. त्यामुळे मंडळी कसं आहे की याचा उपयोग आपल्याला पर्यावरणासाठी सुद्धा होतो. पर्यावरण पूरक सवय आपल्याला लागते. सायकलचा वापर केल्यानं प्रदूषण कमी होतं आणि पर्यावरण संवर्धनात सुद्धा हातभार लागतो. म्हणूनच मैत्रिणींनो, वय काहीही असो, दिवसातून थोडा वेळ सायकलिंगसाठी नक्की काढा. आरोग्य, आनंद आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टींची ही एक सुंदर अशी सफर ठरू शकते. तर मंडळी, पेंडल मारा आणि निरोगी आयुष्याच्या दिशेनं पुढे चला आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजकाल थकवा येणं, पटकन दम लागणं, चक्कर येणं किंवा चेहरा फिकट दिसणं ही लक्षणं अनेकदा शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असल्याची असू शकतात, बरं का? आणि अशी लक्षणं अनेकदा आपल्याला दिसून सुद्धा येतात, पण काळजी करू नका, कारण काही घरगुती पदार्थ आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करू शकतात. आणि याच बाबत आज आपण चर्चा करणार आहोत. मंडळी, सर्वात आधी म्हणजे बीट. बीटमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं. बीटचं सॅलड, ज्यूस किंवा भाजी अशा कोणत्याही प्रकारे तुम्ही ते खाऊ शकता. त्यानंतर येतात खजूर आणि मनुका. दररोज सकाळी 4 ते 5 भिजवलेले मनुके किंवा 2 खजूर खाल्ले ना तर शरीराला मस्तपैकी ऊर्जा मिळते. त्याचसोबत पालक, मेथी आणि शेवग्याची पानं हे तर आयर्नचे उत्तम स्रोत आहेत. त्याचसोबत डाळी, हरभरा, गूळ आणि शेंगदाणे यांचा सुद्धा आहारात समावेश करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आयर्नसोबत व्हिटॅमिन सी घेतलं तर शरीर आयर्न अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतं. त्यामुळे लिंबू, संत्री, आवळा हे सुद्धा खायला विसरू नका. त्यामुळे मंडळी, औषधांबरोबर आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. आहार जर तुम्ही संतुलित ठेवला तर मात्र तुम्हाला कोणत्याही औषधांची गरज पडणार नाहीये. त्यामुळं स्वतःची काळजी घ्या, पौष्टिक खा, निरोगी राहा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरंच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जानू सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, स्वयंपाकघरातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले मसाले. पण अनेकदा मसाले ओलसर होतात, सुगंध कमी होतो किंवा पटकन खराब होतात. तर आज आपण जाणून घेऊयात मसाले जास्त काळ ताजे कसे ठेवायचे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मसाले नेहमी हवाबंद डब्यात ठेवा. काच किंवा स्टीलचे डबे यासाठी अत्यंत उत्तम असे मानले जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओलावा टाळा. मसाला घेताना ओला चमचा वापरू नका. अगदी थोडं पाणी गेलं तरी मसाला खराब होऊ शकतो. तिखट, हळद किंवा गरम मसाला हे गॅस जवळ ठेवू नका. उष्णतेमुळे त्यांचा रंग आणि सुगंध दोन्ही सुद्धा कमी होतो. आणखी एक छोटा उपाय तुम्ही करून पहा, अत्यंत उपयोगी उपाय आहे. मोठ्या प्रमाणात मसाले दळण्यापेक्षा थोड्या प्रमाणात तयार करा. त्यामुळे मसाल्यांचा ताजेपणा टिकून राहतो. आणि हो, तमालपत्र किंवा थोडंसं मीठ जर डब्यात ठेवलं तर ओलावा कमी राहण्यास मदत होतो. तर मंडळी, हे छोटे छोटे उपाय वापरा आणि आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्याचा सुगंध कायम ठेवा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन गोष्टींसोबत. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कभी हसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है. रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

सर्वांच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्यापैकी अनेक जण सकाळचा उरलेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून पीत असतात, पण हे खरंच योग्य आहे का? चहा पुन्हा पुन्हा गरम केल्यानं त्याची चव आणि सुगंध बदलतो आणि काही वेळानंतर त्यामध्ये जंतू वाढण्याची शक्यता सुद्धा असते. विशेषतः दूध घातलेला चहा असेल ना मंडळी, तर त्यामध्ये जंतू जास्त प्रमाणात वाढत असतात. तसंच जास्त वेळ ठेवलेल्या चहामध्ये काही घटक ऑक्सिडाइज होतात, ज्यामुळं चहाची गुणवत्ता कमी होऊ शकते. आणि म्हणूनच शक्यतो ताजा चहा पिणं अधिक चांगलं आहे. आणि गरज असेल ना तर कमी प्रमाणातच चहा बनवत जा, उगाच ते वाया जायला सुद्धा नकोय. त्यामुळे मंडळी कसं आहे की आरोग्य आणि सवयी दोन्हींकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही आपलं हे रेडिओ स्टेशन कंटिन्यू ऐकायला हवंय. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, नुकताच 29 मे 2026 रोजी संपूर्ण भारत देशामध्ये आपला हिंदी पत्रकारिता दिवस हा अत्यंत उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आणि त्याचप्रमाणे आपल्या स्नेहालयामध्ये सुद्धा हा दिवस अत्यंत उत्साहामध्ये पार पडला. स्नेहालय डॉक्टर शंकर केशवाडकर चॅरिटेबल ट्रस्ट, आचार्य जगदीशचंद्र मिश्र लघुकथा सन्मान समिती, हिंदी सृजन सभा तसेच लघुकथा शोध केंद्र अहिल्यानगरच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राष्ट्रीय संगोष्ठी म्हणजेच 21वी सदी के प्रथम रजत खंड में चेतना के नवीन स्वर म्हणजेच की समकालीन हिंदी लघुकथेंच्या विशेष संदर्भामध्ये अनेक लघुकथाकार तसेच अनेक दिग्गज लेखक हे सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी तसेच हिंदी सृजन सभेच्या संस्थापिका डॉक्टर ऋचा शर्मा यांनी केलं. आज आपण ऐकणार आहोत त्या कार्यक्रमामध्ये अनेक लघुकथाकारांनी तसेच दिग्गज लेखकांनी त्यांच्या लघुकथा ज्या सादर केल्या होत्या त्यांचा संपादित वृत्तांत.
3: मेरी लघुकथा का शीर्षक है धूप. चंदा के घर धूप नहीं आती थी, जरा सी भी, ना सुबह की धूप ना शाम की धूप. शायद मौसम बदलने पे धूप आएगी, उसको ऐसा लगता था. गर्मियां खत्म हो गईं, सर्दियां आ गईं, लेकिन धूप सर्दियों में भी नहीं आई. वन रूम किचन, छोटे से गांव के बड़े से आंगन वाले घर से निकलकर अब यही उसका घर था. एक ठंडा अंधेरा कमरा, बिल्कुल उसके प्रेम विहीन रिश्ते के जैसे. और इन दोनों में रहते उसको 15 महीने हो चले थे. इसी अंधेरे कमरे में उसकी कोख में एक अंकुर फूटा, तो उसने उसको जी जान से प्यार किया. कल चंदा ने अस्पताल में एक बेटे को जन्म दिया है, उसने उसका नाम सूर्य रखा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आज आपण जाणून घेणार आहोत स्नेहालय संचलित स्नेहांकुर प्रकल्पाविषयी. त्या अगोदर स्नेहालयाचा थोडक्यात परिचय जाणून घेऊया. सन 1989 रोजी अहिल्यानगर येथे काही संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजातील वंचित, अपेक्षित, निराधार आणि संकटग्रस्त व्यक्तींसाठी स्नेहालय संस्थेची स्थापना केली. महिला, बालक, युवक आणि HIV बाधित व्यक्ती, मानव तस्करीतील पीडित, विविध सामाजिक घटकांसाठी काम करत आहे. या सामाजिक बांधिलकीतून स्नेहालयाने स्नेहांकुर प्रकल्प सुरू केला. स्नेहांकुर प्रकल्प प्रामुख्याने बालकांच्या संरक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी कार्य करत आहे. विविध कारणांमुळे संकटात सापडलेली, दुर्लक्षित, संरक्षणाची गरज असलेली किंवा विशेष काळजी आवश्यक असलेली काम प्रकल्पामार्फत केलं जातं. या प्रकल्पाच्या अंतर्गत बालकांना निवारा, शिक्षण, आरोग्य, समुपदेशन, भावनिक आधार तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण आणि उज्ज्वल भविष्य मिळावे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. समाजातील प्रत्येक बालकाला सुरक्षित, सन्माननीय आणि आनंदी जीवन जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार प्रत्यक्षात आणण्यासाठी स्नेहालयाचा स्नेहांकुर प्रकल्प मोलाचं योगदान देत आहे. नगरकर, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित स्नेहांकुर प्रकल्पाविषयीची आपण माहिती जाणून घेतली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे, परंतु अनेकदा मानसिक आजारामुळे व्यक्ती समाजापासून आणि कुटुंबापासून दुरावतो. अशा व्यक्तींना आधार, उपचार आणि नव्या आयुष्याची दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे स्नेहालय संचलित मानसग्राम हा प्रकल्प. समाजातील वंचित, उपेक्षित, निराधार आणि संकटग्रस्त व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्नेहालय अनेक वर्षापासून कार्यरत आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून मानसग्राम प्रकल्प सुरू करण्यात आला. मानसग्राम हा प्रकल्प मानसिक आरोग्याच्या समस्यांना झुंज देणाऱ्या व्यक्तींसाठी कार्य करत आहे. मानसिक आजारामुळे कुटुंबापासून दुरावलेल्या, रस्त्यावर जीवन जगणाऱ्या किंवा आधाराची गरज असलेल्या व्यक्तींना सुरक्षित निवारा, उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून देण्याचे काम या प्रकल्पामार्फत केले जाते. या प्रकल्पामध्ये मानस उपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, औषध उपचार समुपदेशन, वैद्यकीय जीवन कौशल्याचे प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या विविध सुविधा दिल्या जातात. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना केवळ उपचार नव्हे तर सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याची संधी मिळावी यासाठी मानसग्राम सातत्याने प्रयत्न करत आहे. मानसिक आरोग्य हा देखील आरोग्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी असलेले गैरसमज दूर करून अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मानसग्राम प्रकल्प करत आहे. स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्प हा केवळ उपचार केंद्र नसून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा आणि नवजीवन देणारा उपक्रम आहे. मंडळी एखाद्या व्यक्तीला मानसिक आजारातून बाहेर काढणे म्हणजे केवळ त्याच्यावर उपचार करणे नव्हे तर त्याला पुन्हा एकदा सन्मानाने जगण्याची संधी देणे हीच खरी मानव सेवा आहे. तर मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पाविषयी. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आजचा युवक उद्याचा समाजाचा आधारस्तंभ आहे. मार्गदर्शन, कौशल्य आणि संधी मिळाल्यास युवक स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे भविष्य बदलू शकतो. अशाच युवकांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्प कार्यरत आहे. मंडळी नावातच सगळं आहे. युवकांना घडवणे, त्यांना सक्षम करणे आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणे या प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे, रोजगारभिमुख मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुणाची जडणघडण आणि विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली जाते. करिअर विषयक मार्गदर्शन देऊन स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी मदत केली जाते. युवा निर्माण प्रकल्प युवकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत आहे. त्यांना स्वतःच्या क्षमतांची ओळख करून देत समाजातील जबाबदार नागरिक म्हणून घडण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून युवा निर्माण प्रकल्प युवकांना रोजगार, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा युवक सक्षम होतो तेव्हाच कुटुंब सक्षम होते. कुटुंब सक्षम झाले की समाज सक्षम बनतो. युवकांच्या स्वप्नांना दिशा देत त्यांच्या यशाच्या मार्गावर घेऊन जाण्याचे मोलाचे कार्य स्नेहालयाचा युवा निर्माण प्रकल्प करत आहे. मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्पाविषयी. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी धनंजय शित्रे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, मात्र काही महिला आणि मुली विविध कारणांमुळे संकटात सापडतात, आधार हरवून बसतात आणि त्यांना सुरक्षित आधार निवारा व मदतीची गरज भासते. अशा महिलांसाठी आशेच किरण ठरला आहे स्नेहालेस संचलित स्नेहाधार प्रकल्प. यात सामाजिक बांधिलकीतून स्नेहाधार प्रकल्पाची गरज भासत मंडळी स्नेहाधार हा प्रकल्प विशेषतः संकटग्रस्त, बेघर किंवा आधाराची गरज असलेल्या महिला आणि मुलींसाठी कार्य करत आहे. या प्रकल्पामध्ये त्यांना सुरक्षित निवारा, आधार, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक वेळा कौटुंबिक हिंसा, सामाजिक अत्याचार, आर्थिक अडचणी किंवा इतर संकटामुळे महिलांना सुरक्षित वातावरणाची गरज असते. अशावेळी स्नेहाधार प्रकल्प त्यांच्यासाठी विविध कौशल्य प्रशिक्षण, रोजगारभिमुख उपक्रम आणि व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे त्या नव्या आत्मविश्वासाने जीवनाची सुरुवात करू शकतात. स्नेहाधार प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सुरक्षितता, सकारात्मक बदल घडून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य हा प्रकल्प करत आहे. आधाराची गरज असताना मिळालेला हात एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. स्नेहालयाचा स्नेहाधार प्रकल्प अशाच असंख्य महिलांना नवीन आशा, नवे धैर्य आणि नव्या आयुष्याची दिशा देत आहे. मंडळी, आत्ताच आपण ऐकले आहे स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाविषयी. इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 74998908 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर रहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. मंडळी सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी. या शोमध्ये जागतिक सायकल दिवसानिमित्त मोठ्या सायकल असोसिएशनचे श्री नितीन पाठक व केतन बोलोटा यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर रात्री 9 वाजता आठवणीतील गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत आरजे अंश. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर.
3: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
4: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
3: कविता, या एपिसोड मध्ये ना आपण माझ्या काही सुगम संगीत म्हणजे भाव संगीतामधल्या ज्या रचना आहेत ना, त्यामध्ये हा एक एपिसोड आणि पुढचा असे दोन एपिसोड मध्ये काही गीत श्रोत्यांना ऐकूया.
2: नक्कीच.
3: पण त्यापूर्वी ना की आपण काय काय करत आलो आतापर्यंत, किती प्रोजेक्टवर काम केलंय, हे थोडस श्रोत्यांना जस्ट एक थोडी ओळख, तोंड ओळख म्हणून
2: सांगू का या भावसंगीताची सुरुवात कशी झाली. तर मला असं आठवतंय, मी मला दादा म्हणाले की अगं तू रेडिओची ऑडिशन दे, आणि मग सुगम संगीताची पण मला द्यायची होती आणि तिथे 15 गाणी द्यायची होती आणि ती कुठली अशी रेकॉर्डेड वगैरे चालायची नाही.
3: बरोबर.
2: की तुम्ही वेगळी केलेली अशी गाणी त्यांना हवी असायची. त्या निमित्ताने धनंजय चाली बांधतच होता तर की मला दे, मग दादांची काही गाणी आणि तुझी काही गाणी
3: असं
2: देऊन माझी ऑडिशन झाली. आणि त्यानंतर प्रत्येक वेळेला कॉन्ट्रॅक्ट आलं
3: लगेच नवीन गाणी, नवीन गाणं करूया असं चालू असायचं. पण ही चाल लावण्याची म्हणजे जी संगीत रचना करायची जी सुरुवात आहे ना, ती इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना झाली बघ.
2: ती कशी उर्मी आली रे तुला
3: काय तरी. एक ना माझा एक मित्र होता बाबा, त्यांनी एक काव्य समोर केलं आणि ते मला अजून आठवतं, काळीज उसवले माझे वर का गाऊन मृगजळ गाणी असं ते काव्य होत. म्हणजे ते त्या टिपिकल वयातलं असतं की नाही, काळी जो उसवले वगैरे असं असतं ना, तर त्यातलं त्याला काहीतरी म्हटलं आपण चाललो यात आणि तिथपासून ती सुरुवात झाली. ती भिन्न शब्दातली काहीतरी होती ती थोडी
2: आठवते मला.
3: तर असे पण ती सुरुवात झाली नसती, पण मला तुझी मदत झाली ना ती मला मुद्दाम सांगितली पाहिजे. हे काय नुसतं एकमेकांना बर का वर चढवण्याची ही गोष्ट नाही की आपलं हे हार्मनी हे ट्युनिंग कसं आहे हे श्रोत्यांना थोडस मला जाणवून की बर का श्रोते हो, कविताला कवितेची समज खूप चांगली आहे, कविताला कवितेची समज खूप चांगली आहे. त्यामुळे काव्य जर वाचलं तर तिच्या लगेच ते लक्षात येतं आणि त्याचा अर्थ आणि मग हे ह्याला चाल चांगली लागू शकते का या पद्धतीने ती लगेच विचार करायला लागते.
2: म्हणजे आम्ही काय केलं माहितीये का, कित्येक काव्य संग्रह असे जमा केले तेव्हा.
3: इंदिरा संत, सुधीर मोघे, मंगेश पाडगावकर, किती
2: शांताबाई असे सगळे संग्रह जमा केले आणि मग मी त्याच्यावरती टिक मार्क करून ठेवायचे की हा ही कविता ही अर्थाने छान वाटते, हे कर हे करूया असे मी नंबर्सच काढून दिले होते धनंजयला. आणि मग तो ते काव्य घेऊन ते वाचायचा. मग कधी कधी काय व्हायचं की तो चाल लावायचा, कशी वाटते ग, मग कधीतरी मला आवडायची, कधीतरी मी म्हणायची नाही रे हे काय मला योग्य एवढं वाटत नाही. तो
3: म्हणजे घरीच पहिला
2: दुसरी चाल
3: लगेच पुढचं. हे एक झालं. त्यानंतर आपण जी वेगवेगळी प्रोजेक्ट केली त्यामध्ये एक संत रचनांचं फार मोठं प्रोजेक्ट आपण प्रोजेक्ट नाही म्हणता येणार, हे खरं आपल्या एक आयुष्याचा भागच.
2: कारण
3: प्रत्येकाच्या आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक कठीण प्रसंग येत असतात आणि त्यावेळेला ना आपण जास्त त्या गोष्टींच्या जवळ जातो असं.
2: बरोबर.
3: आणि तुला आठवत असेल की तो जसा तो जो काळ होता
2: अवघड काळ होता,
3: आपण तुकोबांच्या खूप जवळ गेलो
2: आणि ती गाथेमधले अभंग वाचताना हे सगळं आपल्याच आयुष्याशी रिलेट होत आहे असं आम्हाला वाटायला लागलं. कितीतरी अभंग असे,
3: खूप रचना त्यातनं आपण काढल्या आणि मग आपोआप त्या रचनांना संगीत सुरू झालं. आणि पण त्या संदर्भात मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे डॉक्टर सदानंद मोऱ्यांचा,
2: त्यांनी
3: आपल्याला
2: खूप
3: मार्गदर्शन केले.
2: पण ना धनंजय, मला एक अभंग त्यातला आठवतो जास्ती आता, की जे अवघड काळ होता तर तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये देवाशीच भांडण मांडलंय, तसंच आमचं काहीसं झालं होतं. ते म्हणतात, उदारा कृपाळा अगा देवांच्या देवा, तुझ सवेपणा आता आमचा
3: दावा,
2: कैसा जासी सांग आम्हापासोनी दूर वगैरे, असा तो अभंग होता. आणि त्या अभंगाचा आम्हाला आधार आणि ते एक्सप्रेशन सगळं त्या अभंगात त्या चालीत आलं,
3: त्या चालींमध्ये ते आपोआप यायला लागतं.
2: त्या बात
3: बरोबर की, तर ते एक महत्वाचं आपलं झालं. त्यानंतर दादा घरात होते संस्कृत पंडित एवढे मोठे, आणि मग स्तोत्रांच्या निमित्ताने ते एक सुरू झालं.
2: त्याला पण पुन्हा आकाशवाणीच कारणीभूत झाली बरं का, की आकाशवाणीवरती मला त्यांनी सांगितलं की आम्हाला काही संस्कृत स्तोत्र तुमची आर्काइव्ज मध्ये ठेवायची आहेत, तर आपण ते रेकॉर्डिंग करणार होतं तुम्ही. मग लगेच दादांनी मला आता शिवतांडव स्तोत्रासारखं अवघड स्तोत्र सगळं त्यांनी ते फोड करून मला सांगितलं. हा होताच बरोबर, ह्यांनी त्याला मस्त चाल लावली. आणि आमची अशी किती स्तरी स्तोत्र, 15-20
3: आणि आपलं फाउंटन म्युझिकनी मग सीडी पण आमची काढली होती त्याची.
2: आणि नाशिकला मोठा कार्यक्रम स्तोत्राचा आकाशवाणीने केला.
3: आपण एक एक हे प्रोजेक्ट तर लोकांसमोर आणणारच आहोत. त्यानंतर आणखी एक कबीर, कबीराला तर आपण नाही विसरू शकत. म्हणजे आपण सुरुवातीला फक्त तुकाराम करायचं
2: बरोबर
3: बरोबर, पण मला वाटतं डॉक्टर अशोक कामतांचं निमित्त झालं आणि त्यांच्या निमित्ताने आपण
2: आपल्या एका तुकाराम महाराजांच्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे होते
3: बरोबर.
2: आणि तेव्हा डॉक्टर विमल बाचल पण आले होते. नंतर अजून कोण होतं बरं त्या कार्यक्रमात?
3: गजाननराव वाटवे
2: आले होते.
3: मला अजून आठवतंय गजाननराव वाटवे आले.
2: आणि डॉक्टर अशोक कामतांना तो कार्यक्रम अतिशय आवडला होता. तेव्हा ते विद्यापीठात होते नामदेव अध्यासन, आणि तेव्हाच हिंदी विभागाचे डॉक्टर केशव प्रथमवीर म्हणून होते तिथे. तर त्यांची षष्ट्यब्दी पूर्तीचा कार्यक्रम होता, आणि म्हणून
3: आपण ते कबीर
2: करायचं, आपल्या डॉक्टर कामतांनी आपल्याला विचारलं की तुम्ही कबीर कराल का? मी म्हंटल आम्हाला कबीराची भाषा कळली तरच ती चाल होणार, तरच आम्ही ते करू शकू. आणि मग डॉक्टर कामत मला त्यांनी माझी ओळख करून दिली केशव प्रथमवीर, डॉक्टर केशव प्रथमवीरांशी. तेव्हा आम्ही नगरमध्ये राहत होतो, श्रुती लहान होती, हा नगरमध्येच होता, मी मात्र पुण्यात यायची गाणं शिकायला.
3: आणि तू एकटीच गेली होतीस मला आठवतंय,
2: मी त्यांच्याकडे गेले
3: आणि
2: त्यांनी निवडक, तुला आठवते निवडक 10 पद त्यांनी काढली
3: बरोबर,
2: की कबीराचं एकंदरीत आयुष्य
3: त्याच्यामध्ये येईल,
2: असं सगळी फिलॉसॉफी कबीराची येईल असं त्यांनी ते केलं होतं. ती त्यांनी फिलॉसॉफी मला प्रत्येक गीताची, कबीराच्या प्रत्येक पदाची समजावून सांगितली. ती मी नगरला येऊन धनंजय, म्हणजे खोटं वाटेल पण 5.5-6 तास मी त्यांच्याकडे बसले होते, ते ऐकत असं मेस्मराईज झाल्या.
3: आणि मग नगरला आल्यावर तू माझ्या डोक्यात भरलं असते सगळं.
2: म्हणजे एखादं जर गोष्ट व्हायची असेल ना, तेव्हा तुम्ही, तुम्हाला आपसुक, तुम्हाला निसर्ग मदत
3: करतो,
2: तुम्हाला ते सगळं आपसुक मिळतं. तसं ते मला त्यांच्याकडनं मिळालं आणि सगळं मी धनंजयला सांगितलं. आणि मग त्यांनी कबीराच्या चाली बांधल्या. म्हणजे आता कबीराच्या चाली बांधणं हे खूप आव्हानात्मक होतं, कारण कुमारजींनी एवढं
3: काम अनेक लोकांनी करून ठेवलेलं आहे, खूप मोठं.
2: तर त्याच्यापेक्षा वेगळं करायचं आपल्याला काहीतरी,
3: तर त्यामुळे हे आणखी वेगळंच एक चॅलेंज होतं आणि ते आपण स्वीकारलं
2: बरोबर.
3: तर अशा पद्धतीने आमचा थोडासा हा प्रवास. आणि एक तर आम्ही आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की प्रिन्सिपली आम्ही जे ठरवलं होतं की रेकॉर्डेड गाण्यांच्या जाण्याचे कार्यक्रम आपण करायचे नाही
2: बरोबर,
3: आणि नव्याने काहीतरी आपण उभं करायचं
2: बरोबर,
3: ज्या त्याच्यासाठी कितीही आपल्याला स्ट्रगल, कष्ट करावे
2: लागले आणि आपल्याला आनंद मिळाला,
3: आनंद मिळणं फार
2: महत्त्वाचं
3: मिळाला. तर त्यामुळे श्रोते हो, त्यातला एक भाग म्हणजे सुगम संगीताचा या एपिसोडमध्ये आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण प्रस्तुत करणार आहोत. त्यामध्ये मंगेश पाडगावकरांची एक कविता, त्यानंतर या एपिसोडमध्ये सुधीर मोघ्यांची एक कविता, अशा दोन कविता आपण प्रस्तुत करणार आहोत. तर आपण या नवीन रचनांचा आनंद घेऊया. धन्यवाद.
5: कवी मंगेश पाडगावकर यांच्या जिप्सी या गाजलेल्या काव्यसंग्रहातली ही रचना खडक. मला असं वाटतं, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी विरक्तीची अवस्था ही येतेच. ती व्यक्ती सुखदुःखांच्या पलीकडे जाते, स्वतःकडे आणि जगाकडेही त्रयस्थ नजरेनी पाहू शकते. तर अशा व्यक्तीची प्रतिमा किंवा अशा व्यक्तीचं प्रतीक म्हणून खडक हा या कवितेमध्ये मंगेश पाडगावकरांनी वापरला आहे. अर्थात हे गाता गाता मला अनुभवास आलेलं माझं स्वतःचं विवेचन आहे. निवली खळबळज निवांत झुलती लाटा, कधीच गेल्या रेती वरल्या पुसून पाऊल वाटा.

कवी सुधीर मोघे यांची ही एक कविता. आपल्या प्रियकराची आतुरतेने वाट बघणारी ही प्रेयसी विरहिणी, तिची आर्तता ह्या काव्यातून व्यक्त होते. ये एकदा भेटावया, क्षण दोन सोनेरी पुन्हा, येतील ना वाटेसया, ये एकदा भेटावया.

मंडळी, हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

अजनबी या फिल्मला ट्रॅक तुम्ही एन्जॉय केलाय. गुड इव्हनिंग मनापासून स्वागत करते मी. ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉक मध्ये. अनुवाली आहे तुम्हाला भेटायला सांजरंग या कार्यक्रमात आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मी शो मध्ये. 3 जून आजची तारीख आहे आणि आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. म्हणजे रुटीनला तर सुरुवात झालेली आहे, आपल्या प्रत्येकाची कामं सुरू आहेत, पण आज जागतिक सायकल दिवस आहे. सायकल आणि आपलं प्रत्येकाचं नातं जे आहे ना, ते कुठे ना कुठे कनेक्शन आहे. म्हणजे अगदी आठवतं मला की आपण जेव्हा 3-4 वर्षांचे असतो तेव्हा आपल्याला घरच्यांनी जी काही छोटीशी खेळण्यासाठी जी सायकल सपोर्ट असणारी, 2 चाकांचा सपोर्ट असणारी जी सायकल घेतलेली असते, तेव्हापासूनच सायकलची आणि आपली ओळख होते. आणि आत्ताच्या पिढीमधल्या मुलांचं जर म्हणाल तर खूप कमी वयामध्येच त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणे आणि त्यामध्ये सायकल मिळते. सो मला सुद्धा ही सायकल जी आहे ती मिळाली होती आणि माझा आणि सायकलचं पहिलं नातं किंवा ओळख तिथूनच सुरू झाली होती. आणि त्यानंतर मग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शाळेचा टप्पा येतो आणि तेव्हा शाळेमध्ये सायकलवर जाणं, क्लासेससाठी ट्युशनसाठी सायकलवर जाणं हे नेहमीचं असायचं किंवा हे सगळ्यांचंच रुटीन असायचं. अगदी प्रत्येक पालक आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना, पाल्याला सायकल घेऊन देत असत. आणि मी सुद्धा माझा जो काही शाळेत जाण्याचा प्रवास आहे तो सायकलवर पूर्ण केलेला आहे. आणि कॉलेजमध्ये सुद्धा मला सांगायला खूप आवडेल की मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा सायकलवरच प्रवास करत होते, सायकलनेच मी जात होते. आणि त्यानंतर मग कुठेतरी आमच्याकडे 2-व्हीलर आली आणि ती आईवडिलांनी मला चालवायला दिली. म्हणजे अशा तऱ्हेने जर आपण पाहिलं तर सायकल ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते, मग शालेय काळामध्ये असेल किंवा लहानपणी असेल, तर प्रत्येकजण सायकल आपण चालवलेली आहेच आहे. पण आता आपण पाहतो आहोत ना की सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक घरामध्ये ना सायकल तर आता खूप कमी लोकांकडे दिसते, पण प्रत्येक घरामध्ये जेवढी माणसं आहेत तेवढे 2-व्हीलर्स आपल्याला, दुचाकी गाड्या आपल्याला दिसतात आणि एक तरी 4-व्हीलर दिसते. ही सध्याची परिस्थिती आहे. आपण पाहतो आहोत की सध्या इंधन दरवाढ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होती आहे आणि इतकी इंधन दरवाढ होती आहे पण तरीसुद्धा अगदी जवळ 10 मिनिटाच्या अंतरावर किंवा आपल्याला गल्लीच्या कॉर्नरपर्यंत जरी जायचं असेल किंवा मेन रोडपर्यंत जायचं असेल तरीसुद्धा आपण 2-व्हीलरचा किंवा दुचाकीचा वापर करतो. आपण पायी जात नाही किंवा आपण सायकलवर सुद्धा जात नाही. तर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, वाऱ्याशी संवाद साधायचा असेल, तर सायकलसारखं दुसरं कुठलंही साधन नाही आहे. आपल्या आरोग्याची, फिटनेसची आपोआप काळजी होते आणि त्यासाठी कुठला वेळ द्यावा लागत नाही. जेव्हा तुम्ही सायकलिंग करत असता, सायकलवर कुठेही प्रवास करत असता, तुमच्या कामाच्या निमित्ताने म्हणा किंवा मॉर्निंग वॉक करण्याऐवजी तुम्ही जरी सायकलचा वापर केला तरी आपोआप तुमचं फिटनेस जे आहे ते होत राहतं आणि नेहमीच तुम्ही ताजेतवाने असता जेव्हा तुम्ही सायकलिंग करत असता. सो आज जागतिक सायकल दिवस आहे आणि खरंच आरोग्याचा उत्सव, साधेपणाचा आणि आरोग्याचा उत्सव साजरा करणारा हा जागतिक सायकल दिवस आहे. आणि या निमित्ताने आपण भरपूर गप्पा मारणार आहोत थोड्याच वेळात. पुन्हा येते भेटायला. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. श्रोते हो, सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. आकाशवाणी मुंबई केंद्राचं दुपारचं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता आपण ऐकणार आहोत.
1: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू.

0: नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळूर इथं होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथियोपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्त पुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारताने 2025 मध्ये जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता, तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडविया यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र तुम्ही नुकतंच ऐकलं. थोड्याच वेळात सांजरंग या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. महत्वाच्या काही दृष्टिक्षेपामधल्या जागतिक घडामोडींकडे वळूयात. इराण आणि लेबनॉन यांच्या विरोधामध्ये युद्ध सुरू असताना इस्रायलनं सलग 5व्या वर्षी संरक्षण निर्यातीमध्ये एक विक्रम नोंदवलाय. इस्रायलनं 2025 या वर्षामध्ये 19.2 अब्ज डॉलरची निर्यात केली असून त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत निर्यात 30% वाढली आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये इस्रायलच्या संरक्षण निर्यातीत दुपटीनं वाढ झालेली दिसते आहे. इस्रायलनं या काळामध्ये रॉकेट, क्षेपणास्त्र आणि हवाई संरक्षण यंत्रणेची मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. इस्रायल सरकारनं 2025 संरक्षण उत्पादन विक्रीचे 100 अधिक करार केले होते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीव।

गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. शिर्डी रेल्वे स्थानकाचा आता कायापालट होणार आहे. कुंभमेळा येतो आहे आणि याच पार्श्वभूमीवर 60 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार होत आहे. येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये भाविकांची गर्दी महाराष्ट्रामध्ये लक्षात घेता पुणे रेल्वे प्रशासनानं शिर्डी अर्थात साईनगर स्थानकाच्या विस्ताराचा निर्णय घेतलाय. 60 कोटी रुपये खर्चून 2 नवीन फलाट आणि स्टेबलिंग लाईन टाकल्या जाणार आहेत. यामुळे स्थानकाची क्षमता लक्षणीय स्वरूपामध्ये वाढू शकते आणि सध्या शिर्डी स्थानकावर 3 फलाट आहेत आणि आता 4 आणि 5 क्रमांकाचे 2 नवीन आयलँड फलाट हे बांधले जाणार आहेत. गाड्यांचं पार्किंग देखभालीसाठी 5 नवीन स्टेबलिंग लाईन, रेल्वेचा रेक काही काळासाठी थांबून ठेवण्याची जागा सुद्धा इथे नव्यानं तयार केली जाणार आहे. सध्या इथून दिवसाला 4 गाड्या सुटतात, मात्र या विस्तारानंतर गाड्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ करणं शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल आणि वेगवान सुद्धा होणार आहे. नवीन फलाटामुळे एकाच वेळी अधिक गाड्या या रेल्वे प्लॅटफॉर्मवर येऊ शकतात. स्टेबलिंग लाईनमुळे गाड्यांची स्वच्छता चांगल्या पद्धतीनं होऊ शकते, देखभाल करता येणं सोपं होणार आहे. पायाभूत सुविधांमुळे रेल्वे वाहतुकीचं नियोजन अधिक सुरळीत आणि वेगवान होणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

नमस्कार, माझे नाव शारदा नेलपेल्ली आणि तुम्ही ऐकत रहा बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. देशामध्ये इबोलाचा रुग्ण नाही ही माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केली आहे, पण तरीसुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा केलं आहे. देशामध्ये सध्या इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाहीये, तरी आफ्रिकेतील काही देशांमध्ये मात्र या आजाराच्या प्रादुर्भावामुळे चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. इबोलाबाधित देशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींनी लक्षणं दिसल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचं आवाहन सुद्धा आरोग्य विभागानं केलंय. आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय की 2 जून 2026 पर्यंत भारतात इबोला आजाराचा एकही रुग्ण नोंदवण्यात आलेला नाहीये. तातडीचा धोका जरी नसला तरी आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या वाढत्या प्रमाणामुळे सावध राहणं आणि प्रतिबंधात्मक उपायांचं प्रमाण वाढणं ते पालन करणं आवश्यक आहे. माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी आरोग्य मंत्रालयाच्या 24 तास कार्यरत असणाऱ्या 1075 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलंय. इबोलाची लक्षणं म्हणाल तर डोकेदुखी, स्नायू दुखणं, उलट्या, जुलाब अथवा कोणताही अनपेक्षित रक्तस्राव यांसारखी लक्षणं जर दिसली तर त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम
1: रसिक हो. रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवन.

गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वरसंजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वरसंजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत.
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांज रंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. राज्यातील लाखो थकबाकीदार शेतकऱ्यांचं लक्ष कर्जमाफीवर होतं आणि यामध्ये आता मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तबही केलंय. राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून तब्बल या अंतर्गत राज्यातील 55,72,000 शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यानं या योजनेची अधिकृत घोषणा न करता मंत्रिमंडळानं या प्रस्तावाला केवळ औपचारिक मान्यता दिली आहे. यासाठी 2 महिन्यांचा कालावधी सुद्धा देण्यात आलाय. या मंजुरीनंतर प्रत्यक्ष बँकांकडे निधी वर्ग व्हायला आणि शेतकऱ्यांची कर्ज खाती कोरी व्हायला किमान 2 ते 2.5 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. हा निधी मिळेपर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिना उजाडेल. तोपर्यंत चालू खरीपाचा पेरणी हंगाम पूर्णपणे संपलेला असणार आहे. तांत्रिक मजुरीनंतरही प्रत्यक्ष पेरणीच्या वेळी शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची चिन्ह आहेत, पण या सर्वांवर शासनाकडून मार्ग काढला जाणार आहे आणि लवकरच पुढच्या काही दिवसांमध्ये ते स्पष्टही होईल. राज्य सरकार 30 जूनपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पूर्ण करेल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. महत्वाच्या काही बाजारपेठेतील घटनांकडे वळूयात. आयटी आणि वड्या शेअर्समध्ये सध्या झालेला भाव आणि जोरदार खरेदी यामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये निर्देशांक 0.5% आसपास वाढला. सेन्सेक्स 382.50 आणि निफ्टी 100.95 वाढलाय. आज सकाळी शेअर बाजारांची सुरुवात तोटा दाखवत होती, मात्र अमेरिका इराण यांच्यातील तणाव, खराब पावसाची अपेक्षा आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाची धास्ती यामुळे सेन्सेक्स 73,800 घसरला होता. त्यानंतर आयटी शेअरची आणि वड्या शेअर्सची खरेदी सुरू झाल्यामुळे सेन्सेक्सनं 1,000 उसळी घेतली. त्याचबरोबर आयटी शेअर्समध्ये आज गुंतवणूकदारांना सगळ्यात जास्त नफा मिळाला आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. महत्वाच्या काही जागतिक घडामोडींकडे वळूयात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर सुद्धा इस्रायलनं काल लेबनॉनच्या दक्षिण भागात जोरदार ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघांसह 8 जणांचा मृत्यू झाला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी इस्रायल आणि हिजबुल्ला यांना हल्ले थांबवण्याचं मान्य केल्याची घोषणाही केली होती. त्यानंतर काही तासातच इस्रायलनं हल्ले केले. इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमध्ये सैन्य घुसवत काही भागांचा ताबा घेतला आहे. येथून सैनिकांना हुसकावून लावण्यासाठी हिजबुल्लाकडून तोफांचा मारा सुरू असून त्यामुळेच पुन्हा हल्ला केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. अकोल्यामध्ये कळसुबाई परिसरामध्ये काल दुपारनंतर जोरदार पावसानं हजेरी लावली. काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या अकोलेकरांना दिलासा मिळाला. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढग दाटून आले. त्यानंतर अकोला शहर, कळसुबाई शिखर परिसर, बारी, इंदोरी, राजूर या आसपासच्या गावांमध्ये जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं होतं, तर कळसुबाई पर्वतरांगांमध्ये धुक्याची चादर पसरल्यानं निसर्ग सौंदर्य खुलून आलं. सध्या खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून या पावसामुळे शेतकऱ्यांना कुठे दिलासा मिळतो आहे. अनेक ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीचीही कामं सुरू आहेत. जमिनीत ओलावा निर्माण झाल्यानं आगामी पेरण्यासाठी हा पाऊस लाभदायक ठरू शकतो अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. येणाऱ्या काळात चांगला पाऊस होईल अशी आशा सध्या शेतकऱ्यांना आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडी निवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. श्रोते हो, महत्वाच्या काही घडामोडींकडे आपण वळत आहोत. बंगलोरमध्ये सध्या जोरदार तयारी बघायला मिळते. कारण आज शिवकुमार यांचा शपथविधी होता. DK शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री हे आज संध्याकाळी 4:05 लोकभवन या ठिकाणी शपथ घेणार होते. या सोहळ्यासाठी राजधानी बंगलोरमध्ये जोरदार तयारी आहे. त्याचबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरभर लावलेले फलक आणि स्वागत कमानी लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. लोकभवनातील ग्लास हाऊसमध्ये शपथविधीचा मुख्य कार्यक्रम आज आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल, कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 12 ते 14 मंत्र्यांची यादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून अंतिम करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात प्रामुख्यानं वरिष्ठ आमदारांना संधी मिळणार आहे असं सांगितलं जात आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, महत्वाच्या काही जागतिक घडामोडींकडे वळूयात. श्रीनगरमधील विमानतळ पुढचे 15 दिवस बंद राहणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टी दुरुस्ती आणि देखभाल या कामासाठी पुढचे 15 दिवस श्रीनगरमधील विमानतळ हे 15 दिवस बंद असेल. 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान सर्व उड्डाण सेवा बंद ठेवण्यात येणार होत्या, तर जुलैपासून दर आठवड्यामध्ये 2 दिवस विमानतळ बंद ठेवून टप्प्याटप्प्यानं काम सुरू होईल असं सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज.
1: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो मनापासून स्वागत. मान्सूनची आपण सगळेजण खूप आतुरतेने वाट पाहतोय, पण मान्सून का थांबलाय? मान्सून अजूनही महाराष्ट्रामध्ये का दाखल झाला नाहीये? खरं तर यंदा मान्सून 26 मे रोजी म्हणजे सर्वसाधारण वेळेच्या 6 दिवस आधी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आपल्या भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला होता. पण मान्सूननं 4 जूनला केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता आता वर्तवली आहे. सर्वसाधारण मे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये विषुव वृत्त ओलांडून येणारा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावर सक्रिय होत असतो. मात्र अरबी समुद्रावरील जूनचा पहिला आठवडा उजाडूनही अद्याप जोर आलेला नाहीये.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत सांजरंगमध्ये. ग्रीष्म ऋतू संपत आला की वर्षा ऋतू किंवा वर्षा राणीचा हा उत्सव कधी सुरू होत आहे याची आपण आतुरतेने वाट पाहतो. अर्थात आपण सगळेजण पावसाची वाट पाहतो आहोत. आणि सह्याद्रीच्या कुशीतला भंडारदरा परिसर आता एका विलक्षण नैसर्गिक चमत्कारानं उजळून निघतो. आकाशातील असंख्य तारे धरतीवर अवतरले आहेत की काय असं भास निर्माण करणारी काजव्यांची मायावी दुनिया बघायला मिळते ती भंडारदरा परिसर अकोल्यामध्ये. रात्रीच्या काळोखात झाडाझुडपांवर दर्याखोऱ्यामध्ये जंगल परिसरामध्ये लाखो काजवे जेव्हा एकाच वेळी लुकलुकताना दिसतात ना, तेव्हा हा प्रकाशाचा अद्भुत सोहळा आपल्याला पाहण्यासाठी अगदी तासन तास वेळ पुरत नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत भंडारदरा परिसरामध्ये काजवा महोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि हा महोत्सव ऐन रंगामध्ये आलेला आहे. पर्यटकांची मांदियाळी बघायला मिळते आहे. परिसरामध्ये ओसंडून गर्दी वाहताना दिसते आणि सध्या हा काजव्यांचा मिलन काळ असल्यामुळे लक्षावधी काजवे इथे परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. पौर्णिमा झालेली आहे. पौर्णिमेनंतर जेव्हा चंद्रप्रकाश हळूहळू कमी होत जातो ना, तेव्हा खूप चांगलं वातावरण जे आहे ते या काजव्यांसाठी तयार होत असतं. त्यामुळे अनेक पर्यटक आहेत ज्यांनी टेंट असेल, रूम, रान मेवा, अनुभवी गाईड यांची मदत घेऊन अनेक वेगवेगळ्या सहली सध्या काढत आहेत आणि आनंद द्विगुणित करून घेत आहेत. त्यामुळे सुमारे हा जो काही अकोल्यामधला काजवा महोत्सव आहे याचा जो अद्भुत खेळ आहे त्यामुळे सध्या परिसर भंडारदरा पर्यटकांनी फुललेला बघायला मिळतोय. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज.
1: घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. श्रोते हो, खूप मनापासून स्वागत करते मी पुन्हा एकदा. आज जागतिक सायकल दिवस आहे आणि सायकलचे फायदे आणि सायकल चालवण्याबद्दल आपण बोलतो आहोत. आणि आर जे कोमल हिने आत्ताच चंद्रशेखर मुळे सर जे आपल्या नगरचेच आहेत आणि अहिल्यानगर सायकल असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील आहेत, तर त्यांच्याशी साधलेला संवाद आज आपण आता ऐकूयात.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. म्हणजे आज आहे जागतिक सायकल दिवस आणि तुम्हा सगळ्यांना या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत, त्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे आणि सायकलिंग केल्यानं वेगळाच आनंद मिळतो याबद्दल गप्पा मारतो आहोत. तर आत्ता आपल्यासोबत आहेत सायकल असोसिएशनचे कमिटी मेंबर चंद्रशेखर मुळे सर. नमस्कार सर.
2: सर्वप्रथम मी आपल्या सर्व श्रोत्यांना आणि नगरमधल्या सायकलिस्टच्या सर्वांना या सायकल दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी सायकलिंग मध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांना मी करतो.
1: तर सर, सायकलिंगचे किंवा सायकल चालवण्याचे आपल्या शरीरासाठी किंवा इतर काय काय फायदे आहेत?
2: आता सायकलिंगचे फायदे म्हटलं तर खरंच खूप फायदे आहेत. शारीरिक दृष्ट्या तर खूप फायदे आहेत. आता बरेच जण आपल्याकडे डायबिटीसचे पेशंट होते आणि ज्यांनी सायकलिंग सुरू केलं आणि त्यांचं डायबिटीसची गोळी पण बंद झालेली आहे, इंजेक्शन बंद झालेलं आहे, त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आलेली आहे आणि शिवाय ते जे दिवसभर असे दमलेले किंवा जमलेले वाटायचे तर त्याच्याऐवजी फ्रेशनेस त्यांच्यामध्ये आलेला आहे. आणि त्याच्या जोडीला अजून एक दोन जणांचे असे अनुभव आहेत की ज्यांना काही इंजेक्शन दर 6 महिन्यांनी हिमोग्लोबिनचं इंजेक्शन घ्यावं लागायचं तर ते इंजेक्शन त्यांचं बंद झालं. डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटलं की काही टेस्टिंग मध्ये चूक झालेली आहे का आपली. तर अशा प्रकारे ते शारीरिक दृष्ट्या सुद्धा त्यांचं ते इंजेक्शन बंद होऊन त्यांचं आरोग्य सुधारलेलं आहे. त्याच्यानंतर याच्या जोडीला मानसिक आरोग्य, याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, लोकांचं लक्षात येत नाही, पण मानसिक दृष्ट्या सुद्धा फिटनेस वाढतो. कारण सायकलिंग जेव्हा करतो माणूस किंवा एकटा सायकल चालवतो त्यावेळेस त्याच्या मनाशी त्याचा स्वतःशी स्वतःशी संवाद त्या ठिकाणी होतो आणि त्याचा फायदा त्याला त्याचं मानसिक आरोग्य सुधारण्यामध्ये त्याला खूप चांगला होतो आणि त्याच्यामुळे सायकलिंगला त्याचा हा फायदा त्या ठिकाणी होतो.
1: तर खरं म्हणजे तुम्ही अनेक वर्षापासून सायकलिंग करता आहात, तसं तुम्ही सायकल असोसिएशन सोबत पण काम करता आहात, कमिटी मेंबर आहात, तर तुमचं सायकलिंग बद्दलचे सायकलिंग सोबतचे काय काय अनुभव आहेत?
2: तर आता आपणही 2017 सालापासून सायकल चळवळ सुरू केली. इथे नगरमध्ये जागृती सुरू केली, नगर, नगर जिल्हा आणि आजूबाजूचे परिसर, नगरच्या जिल्ह्याच्या जवळची ठिकाणं अशा ठिकाणी आपण सायकल चळवळ सुरू केल्या. त्या ठिकाणी आपण प्रोमो राईड घेतल्या, एसीसीच्या सहकार्याने आपण प्रोमो राईड घेतल्या. नगरमध्ये सायक्लाथॉन घेतलं जातं एसीसीच्या तर्फे, तर त्या सायक्लाथॉनमध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवला. नंतर आपण इथे छोट्या मोठ्या सगळ्या जवळच्या सायकल ट्रीप अरेंज केल्या, म्हणजे रांजणगाव, अंदी, नंतर इकडे नेवासा, शनिशिंगणापूर, अशा सगळ्या विविध ठिकाणी सायकलच्या ट्रिप्स लोक सगळेजण अरेंज करतात आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि जवळजवळची सगळी ठिकाणं त्यांनी प्रत्येकाने एक्सप्लोअर केलेली आहे. एवढंच नाही तर भातवडी पारगाव तिथे सुद्धा लोक जाऊन आलेले आहेत आणि या निमित्ताने सगळं जवळची ठिकाणं एक्सप्लोअर होतात. आपल्या जवळच्या शहराचा इतिहास, शहराजवळची ठिकठिकाणी जी माहिती आहे आपल्याला, ती नवीन प्रकारे माहिती होते. ज्या ठिकाणी आपण एरवी जात नाही त्या ठिकाणी ती ठिकाणी आपली भेट दिली जातात. तर 2017 मध्ये आपण त्या सायकल चळवळीला सुरुवात केली, त्याच्याबद्दल जागृती सुरू केली. आज सायकलमध्ये, पूर्वी जेव्हा सायकलिंग सुरू केलं तेव्हा सायकलचे प्रकार कोणाला इथे माहीत नव्हते, तर त्या प्रकारचे आपण सायकलचे प्रकार, त्याच्यानंतर इथं बीआरएम म्हणजे काय, तर त्याबद्दलची माहिती जागृती केली. आज नगरमध्ये बीआरएम झालेले, म्हणजे सुपर रँडोनियर झालेले बरेच जण आहेत, सुपर एंटरटेनर झाले. आणि त्यांनी नुसतं एवढं नाही तर जगामध्ये कुठले कुठले सायकलिंग इव्हेंट होतात त्याची पण माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवली आणि त्यामुळे नगरमधून एलईएल म्हणजे लंडन एडिनबर्ग लंडन आणि पीबीपी म्हणजे पॅरिस बेस्ट पॅरिस अशा लॉंग, खूप लॉंग, म्हणजे जवळजवळ ते 1250-1500 किलोमीटरच्या ह्या रेसेस आहेत. साधारण 2.5-3 दिवस तर चालतात, पण त्या रेसेसमध्ये आपले नगरचे सायकलिस्ट भाग घेऊन यशस्वीरित्या पूर्ण करून आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण जागृती केलेली आहे. त्याच्या जोडीला की हा पायन मॅन, त्याच्यामध्ये एक सायकलिंग हा सुद्धा एक इव्हेंट असतो आणि सायकलिंगमुळे लोक रनिंगमध्ये पण भाग घेतले, त्याच्या जोडीला स्विमिंग शिकले, त्याच्यामुळे हा पायन मॅन नगरमध्ये जवळजवळ 12-15 हा पायन मॅन झालेत आणि फुल आयन मॅन 5-6 फुल आयन मॅन आता नुकतेच झालेले आहेत. तर अशा प्रकारे सायकलिंगच्या चळवळीला आपण सुरुवात केली होती, छोट्यापासून सुरुवात केली होती. आज त्याचं रोपटं वाढलेलं आहे. आज आपल्या नगर शहराच्या आजूबाजूला रजिस्टर्ड, आपण रजिस्टर्ड म्हणजे आमच्याकडे त्यांची नोंदणी झालेली आहे, असे जवळजवळ 650 सायकलिस्ट आहेत आणि हे नुसते नगर शहरातले झाले पण त्याच्या व्यतिरिक्त आपण प्रत्येक नगरच्या तालुक्यामध्ये जाऊन तिथे प्रचार प्रसार केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी ग्रुप तयार केले आणि तिथे प्रत्येक ठिकाणी ऍव्हरेज 100 सायकलिस्ट त्याच्यामध्ये भाग घेतले ग्रुप मेंबर झालेले आहेत आणि असे जिल्हे तालुक्याचे वेगवेगळ्या ज्या ठिकाणचे असोसिएशन आहे ते त्या ठिकाणी 100 जणांनी त्या ठिकाणी रोज सायकलिंग राईड ते करत आहेत. आणि आपलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण आपल्या सायकलिंग चळवळीमार्फत दरवर्षी पंढरपूरला जातो तर हे आपलं 8 वर्ष आहे. आतापर्यंत दरवर्षी ऍव्हरेज आपण 50-60 सायकलिस्टला घेऊन जातो. मध्ये मागच्या वर्षी आपण 120 सायकलिस्टना पंढरपूरला घेऊन गेलेलो होतो आणि ऍव्हरेज आपण 50-60 सायकलिस्ट पर्यंत गेलेलो आहे आणि आपल्याला हे ऍव्हरेज वाढवायचं आहे. आणि या वर्षीची सुद्धा मी या निमित्ताने सर्वांना सांगू इच्छितो की या वर्षीची सुद्धा सायकल राईड जी आहे पंढरपूर वारी ती आपण 11 आणि 12 जुलैला आपण आयोजित केलेली आहे. 11 जुलैला निघून टेंभुर्णीमध्ये मुक्काम असेल आणि 12 जुलैला आपण पंढरपूरमध्ये पोहोचणार आहोत. बऱ्याच सायकलिस्टनी इथे भाग घेतलेला आहे त्यामुळे पंढरपूर बद्दल सर्वांना कल्पना आहे. याच्या जोडीलाच आम्ही 2021 साली इथून 63 जणांना घेऊन आपण नगर ते याला स्टॅच्यू ऑफ युनिटी अशी सायकल म्हणजे 550 आम्ही 3 दिवसामध्ये सर्व ग्रुपनी 63 जणांनी पार केलं होतं. रोज 200-200 आणि शेवटच्या दिवशी 150 असं अंतर सगळ्यांनी पार केलं होतं सायकलिंगने. तर असा पण आम्ही उपक्रम आयोजित करून सगळ्यात जागृती केली होती आणि तेव्हापासून मग लॉंग राईडचं पण इतर ग्रुपमध्ये सुद्धा प्रमाण वाढलं आणि इतर ठिकाणी पण लोक स्टॅच्यू ऑफ युनिटीला सुद्धा बरेच ग्रुप त्याच्यानंतर जाऊन आले. तर मला हे अभिमानाने सांगायला निश्चितच आनंद होईल या ठिकाणी.
1: आम्हालाही सर खरं म्हणजे या गोष्टीचा अभिमान वाटतोय
2: आणि मला कौतुक वाटतं की नगरमधले लोक सर्वजण त्याच्यामध्ये खूप उत्साहाने भाग घेतात आणि त्याच्यामध्ये प्रतिसाद चांगला देतो. त्यात आपल्याला ACC म्हणजे गौरव फिरोदिया सर यांचं पण चांगलं सहकार्य मिळतं आणि आज नगर बदलतंय, अहिल्या नगर बदलतंय. आपण म्हणूया की नवीन काळासाठी जी गरज आहे ती आरोग्य, पैसा तर पाहिजेच पण पैसा योग्य त्याचा वापर करण्यासाठी आरोग्य हे फार महत्वाचं आहे. तर पैसा आणि आरोग्य या दोन्ही गोष्टीसाठी आता नगर सुद्धा बदलत आहे. नगरमध्ये आज सकाळ जर बघितली तर आपल्या चांदीबी महाल आणि किल्ला आणि या सर्व परिसरात आपल्याला वेगवेगळे रनर, सायकलिस्ट आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करणारे लोक दिसतील, त्याचे स्विमिंग करणारे पण लोक दिसतील. अशा प्रकारचा हा अवेअरनेस सगळीकडे वाढत चाललेला आहे आणि हा आपल्याला वाढवायचा आहे.
1: आणि सर तुम्ही जसं मगाशी म्हणालात की सायकलिंगचे प्रकार पडतात तेही कोणाला माहीत नव्हते, तर कोणकोणते प्रकार आहेत सायकलिंगचे?
2: सायकलचे मुख्य म्हणजे 3 आहेत. एक म्हणतात MTB म्हणजे माउंटन टेरेन बाईक, म्हणजे जनरली जे लहान मुलांना जास्त आवडतात बघा 8वी 9वी 10वीची मुलं घेतात त्यांच्या सायकलची टायर जाड जाड असतात, त्याला शॉक अब्झॉर्बर असतात सुरुवातीला, म्हणजे खराब रस्ता आणि कसलाही रस्ता नाही म्हणजे खराब पायवाट म्हणून आपण त्याच्यावरती सुद्धा ती सायकल चांगली चालू शकते आणि म्हणून त्याला माउंटन टेरेन बाईक म्हणतात. ती MTB बाईक असते, ती सर्वात साध्या प्रकारची गिअर बदलली जाते, त्याला गिअर्स असतात. त्याच्यानंतर येते ती रोड बाईक, त्यानंतर येते ती रोड बाईक. रोड बाईक ही रोड रेस सारखी, म्हणजे जे सायकलिस्ट रेस मध्ये भाग घेतात त्याचं हँडल गोल असतं, त्याला शॉक अब्झॉर्बर नसतात, त्याची चाक एकदम बारीक असतात, त्याचे व्हील्स एकदम बारीक असतात, म्हणजे लाईन कॉन्टॅक्ट मध्ये ते चालतात आणि स्पीडसाठी फार चांगलं असतं, त्याला पण गिअर्स वगैरे असतात आणि त्याला शॉकअप वगैरे काही नसतात. तर शक्यतो ती साध्या रोडवर चांगली चालते. मग आपण जर इकडं त्याला काय म्हणून पायवाटेसारख्या रस्त्यावर किंवा खराब रस्त्यावर चालवायला गेलो तर ती सायकल पंक्चर होण्याची खराब होण्याची शक्यता असते, म्हणून त्याला रोड बाईक म्हटलं जातं. आणि ह्या दोन्हीला पर्याय आपल्या भारतासारख्या ठिकाणी म्हणून हायब्रिड प्रकार निघालेला आहे की ज्याच्या दोन्ही प्रकारचे चांगले गुण घेतलेले आहेत की ह्या सायकलचे पण आणि माउंटन टेरेन बाईकचे पण. तर हायब्रिड बाईक ही इलाईट जे आपल्या साधारणपणे 40-50 वर्षानंतर सायकलिंग करायचं छंदासाठी सायकलिंग करायचं तर त्यांच्यासाठी हायब्रिड बाईक आहे की जी चाक त्याचं म्हणजे ज्याच्यात हायब्रिडचे गुण ह्याचे गुण आहेत रोड बाईकचे पण आणि हँडल मात्र स्ट्रेट असतं, वाकडं हँडल असतं म्हणजे चालवायला पण सेफ असते त्या मानाने रोड बाईकपेक्षा. आणि व्हील छोटंसं असतं, त्याला शॉकअप काही यायला असतात काही यायला नसतात, अशा प्रकारची ती सायकल असते ते हायब्रिड बाईक सायकल. असे 3 बेसिक प्रकार आहेत आणि त्याच्यात भरपूर आहेत. बोला.
1: आणि सर जेव्हा आपल्याला लांब कुठे लांबच्या पल्ल्यावर जायचं असेल तर कोणत्या प्रकारची सायकल उपयोगी ठरेल?
2: मी म्हणेन की शक्यतोवर हायब्रिड बाईक घेतलेली चांगली हायब्रिड बाईक. परंतु समजा तुम्हाला आता लेह मनाली तिकडे जायचं, मी तिकडे जाऊन आलेलो होतं, तर लेह मनालीची राईड करायची असेल तर मात्र तुम्हाला माउंटन टेरेन बाईक पाहिजे तिथे त्या ठिकाणी माउंटन, कारण तिथे सगळे घाट असतात, तिथे ही रोड बाईक चालू शकत नाही आणि सगळे चढ असतात, तर त्या ठिकाणी MTB वापरावी लागते. समजा तुम्ही मनाली, लेह, काश्मीर तिकडची ट्रिप करणार असाल तर त्या ठिकाणी म्हणजे सायकलिंग करणार असेल त्याला तर तिकडे MTB चांगली उपयोगी पडते. येस.
1: अच्छा सर, तुमचे काही लहानपणीचे सायकली सोबतच्या आठवणी आहेत का? कारण लहानपणी आपण सायकल घ्यायचो आणि कुठेही फिरायचो असे काही?
2: हो, सगळ्यांना जसं आता मध्ये व्हॉट्सअपवरती बरेच मेसेज फिरतात, अगदी सेम की सायकल भाड्याने मिळायची 25 पैसे 50 पैसे तास, आणि ती सायकल भाड्याने तर तेवढे सुद्धा घेणं जरा कठीणच असायचं. मग आपल्याकडे कोणी आले पाहुणे घरी आणि तिथे घरात आई वडिलांशी गप्पा मारतात म्हटलं की त्यांची सायकल आपण बाहेरच्या बाहेर पळवणं, आतमध्ये पाय घालून कैची कैची म्हणायची जरा कैची मध्ये पाय टाकून ती सायकल चालवायची, हाफ पॅडल, फुल पॅडल मारता यायचं नाही त्यामुळे हाफ पॅडल मारायचं, अशा प्रकारचे भरपूर खूप खूप आठवणी आहे आणि एकदम आपण मागच्या वातावरणामध्ये जातो आणि छान वाटतं त्या ठिकाणी.
1: आणि सर तुमच्याशी बोलून खूप छान वाटतंय कारण तुमचं सायकलीवरचं प्रेम तळमळ ही दिसून येते. तर आज तुम्हाला सायकल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं सायकलीवरचं प्रेम असंच राहो. तर आज सायकल दिनानिमित्त आपल्या नगरकरांना काय सांगाल?
2: मी परत एकदा सगळ्यांना सायकल दिनाच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि सायकलिंग हा सर्वात स्वस्त मस्त आणि छानपैकी आपल्याला उत्साह देणारा, एनर्जी देणारा आणि सर्व आरोग्य आणि मानसिक दृष्ट्या असणारा हे आहे. त्याच्यामुळे सायकलिंगचा छंद आपल्याला कुठलाही त्याच्यामध्ये त्रास नाही किंवा फार खर्चिक नाहीये, तर त्याप्रमाणे त्याचा छंद आपण आरामात जोपासू शकतो. त्याला कुठली महिन्याची फी भरावी लागत नाही आपल्याला सायकलिंग करायला. जसं आपण जिमला गेलं किंवा स्विमिंगला गेलं की त्याची फी भरावी लागते, तशी याची फी कुठली भरावी लागत नाही. हा मोफत असलेला एक चांगला व्यायामाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर आता ही पंढरपूरची जी वारी आहे 11 आणि 12 जुलैला, तर जे श्रोते ऐकत असतील त्यांना कोणाला हे असेल तर त्यांना मी माझा नंबर सांगतो, तर त्यांनी माझ्याशी सुद्धा चौकशी केली, कॉन्टॅक्ट केलं तर मी सुद्धा त्यांना मार्गदर्शन करेल. आपण आता त्याच्या प्रॅक्टिस राईड पण सुरू करत आहोत, उद्यापासून प्रॅक्टिस राईड पण घेत आहोत. तर प्रॅक्टिस राईड केली म्हणजे त्याच्यामध्ये आपण सुरुवात 10-15 किलोमीटर पासून तर नंतर 100-125 किलोमीटर पर्यंत प्रॅक्टिस घेतो, म्हणजे लोक लॉंग डिस्टन्स सुद्धा चालू शकतात सायकल, त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही. आणि त्या करताना लॉंग डिस्टन्स करताना काय काय काळजी घ्यायची हे पण आपण त्यांना त्या ठिकाणी शिकवतो सांगतो, म्हणजे त्यानुसार लोकांचा अगदी सुसह्य आणि आनंदी प्रवास होतो. तर या निमित्ताने मी लोकांना सांगेल की 11 आणि 12 जुलैला आपली ही सायकल राईड आहे. अजूनही ज्यांना श्रोत्यांना त्याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर मी सांगतोय 9404324632, चंद्रशेखर मुळे. परत एकदा ऐका 9404324632. आणि मला आज रेडिओ नगरनी ही संधी दिली त्याबद्दल त्यांच्या संपूर्ण टीमचं, भूषण देशमुख सरांचं, आर जे कोमल मॅडमचं, सर्वांचं मी धन्यवाद करतो, धन्यवाद मानतो.
1: धन्यवाद सर, खरंच तुम्ही आम्हाला एवढी छान माहिती दिलीत आणि एक वेगळी संधी उपलब्ध करून दिली सायकलवर पंढरपूरला जाण्याची. ज्यांना इच्छा असेल त्यांनी ते नक्कीच तुमच्याशी संपर्क साधतील. आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि नेहमी असं सायकलवर प्रेम करत राहा आणि प्रेम पसरवत राहा.
0: नक्कीच खूप खूप धन्यवाद सर आणि खूप धन्यवाद आर जे कोमल जिने चंद्रशेखर मुळे सरांसोबत संवाद साधलेला आहे. आणि आज जागतिक सायकल दिवस आहे. सायकलिंग केल्यानंतर आपोआपच एक व्यायाम होतो किंवा वेगळ्या व्यायामासाठी कुठलाही वेळ द्यावा लागत नाही जेव्हा आपण सायकलिंग करत असतो, त्यामुळे फिटनेससाठी सायकल अत्यंत महत्त्वाची आहे आणि इंधन बचत तर त्यामुळे नक्कीच होते. सध्या आपण पाहतो आहोत की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सगळ्या भारतवासियांना आवाहन केलेलं आहे की इंधन दरवाढ झालेली आहेच आणि त्याचबरोबर इंधन बचतीसाठी सायकलचा वापर करा असं आवाहन सुद्धा केलेलं आहे. आणि प्रशासकीय पातळीवर आपण पाहतो आहोत की अनेक अधिकारी अनेक नेते सायकलिंगचा वापर करताना दिसत आहेत, तर आपण सुद्धा हा वापर करायला हवा कारण सायकलिंगसारखा एक खूप चांगला सोपा मार्ग जो आहे तो आपल्याकडे आहे ज्याच्यासाठी आपल्याला खूप पैसेही मोजावे लागत नाहीत, कुठल्याही स्वरूपाचं इंधन आपल्याला सायकलिंगसाठी लागत नाही, त्यामुळे सायकल सहजरित्या वापरता येऊ शकते आणि अगदी सायकलने जो प्रवास होतो निसर्गाचा छान आनंद घेता येतो आणि छान सोसाट्याच्या वाऱ्यासोबत आपण छान प्रवाससुद्धा करू शकतो. सो असाच एक सायकलचा आनंद जो आहे तो तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। दररोज किंवा रोज जरी म्हणाल तरी सुद्धा आपण खूप महत्त्वाचे दिवस साजरे करत असतो, काही जागतिक दिवस, काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दिवस, आणि आज सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टीनं, आपल्या मानसिक शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा दिवस आहे, जागतिक सायकलिंग दिवस। आता सायकल म्हटल्यानंतर आपल्याला शाळेपासूनच सुरुवात करावी लागेल, किंवा अगदी आपण लहान असताना छोटीशी जी सायकल बाजारामध्ये मिळते तेव्हापासून आपण सुरुवात करूयात, की तेव्हापासूनच सायकलची आणि आपली ओळख होते। तर हीच ओळख वाढते ती शालेय काळामध्ये, कॉलेजच्या काळामध्ये, आणि सध्याच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर जी काही सध्याची यूथ आहेत तर ती सायकल कमी पण आता टू व्हीलर, फोर व्हीलर यांच्याकडेच आकर्षित होत आहेत। तर सायकलिंग दिवसानिमित्त आज आपण असे सायकलिस्ट आहेत की ज्यांचा खूप महत्त्वाचा शुद्ध हेतू आहे की सायकलिंगसाठी सगळ्या नगरकरांना एकत्र करणं। आपल्या नगर शहरामध्ये काही वर्षापूर्वी सायकलिस्ट रस्त्यावरून एकटेच सायकलिंग करत जात असताना दिसायचे, आणि साधारण जुलै 2017 चंद्रशेखर मुळे काका जे नगरचेच आहेत, आणि नितीन पाठक सर जे आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये सुद्धा आहेत, आणि त्याचबरोबर त्यांचे इतर काही सहकारी केतन बलतोटा सरही आज आपल्यासोबत आहेत, आणि अजून काही त्यांचे सहकारी यांनी मिळून एक सायकलिंग असोसिएशनची स्थापना केली, अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन, आणि आता याचं नवीन नाव आहे अर्थात अहिल्यानगर सायकलिस्ट असोसिएशन। तर एक खूप चांगली सुरुवात त्यांनी केलेली आहे, सगळ्या नगरकरांना, मित्रांना, अनेक परिवारांना एकत्र जोडलेला आहे, आणि त्यांचा हा संपूर्ण प्रवास आणि सायकलिंगचं महत्त्व या दिवसानिमित्त आपण जाणून घेणार आहोत। तर मी नितीन पाठक सर आणि केतन बलदोटा सर तुमच्या दोघांचंही या स्टुडिओमध्ये आणि शोमध्ये खूप मनापासून स्वागत करते।

0: नमस्कार, धन्यवाद.
1: नमस्कार नितीन पाठक सर, मी तुमच्याकडे येते की जसं मी आता सांगितलं की अहिल्यानगर सायकलिस्ट असोसिएशन याची स्थापना तुमच्यासोबतच अजून अनेक सहकारी असे आहेत की ज्यांनी एकत्ररित्या केली,
2: बरोबर.
1: ही सुरुवात किंवा ही संकल्पना मनात कशी आली होती?
2: एक काळ होता की नगर शहरामध्ये कुठल्याही बाजूला गेलं तरी सायकलिस्ट दिसायची. ते त्यावेळेला सायकली एवढ्या काही गिअर सायकल नव्हत्या. आपल्या ऑफिसला जाण्यासाठी, MIDC जाण्यासाठी, फिरण्यासाठी, कॉलेजमध्ये जाण्यासाठी भरपूर सायकलिस्ट दिसायचे. त्याच वेळेला आम्ही ऑफिसला पण सायकल वापरायचो आणि फिरण्यासाठी पण सायकलिंग करायचो. सायकलिंग करता करता अशीच एक दिवशी एका राज्य शासनाच्या एका कुठल्या तरी डिपार्टमेंटतर्फे एक रॅली केली होती त्यांनी. त्यावेळेला माझी आणि आमचे ज्येष्ठ सहकारी चंद्रशेखर मुळे सका त्यावेळेला भेटले होते. त्यावेळेला आम्ही दोघांनी ठरवलं की चला आपण एकत्र सायकलिंग करूया, जर तुम्हाला इंटरेस्ट आहे याच्यामध्ये तर आपण असं करूया. असं करून आम्ही जुलै 2017 अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन म्हणजेच आता अहिल्यानगर सायकलिस्ट असोसिएशनची स्थापना केली. आणि त्यावेळेला नुकतंच अँड्रॉइड फोन सुरू झाले होते, व्हॉट्सअप सुरू झालं होतं, मोबाईल डेटा पण मिळत होता. त्यामुळे आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला आणि त्याला नावही हेच दिलं, अहिल्यानगर सायकलिस्ट असोसिएशन.
1: नक्कीच. केतन सर, मी तुमच्याकडे येते की तुम्ही सुद्धा याचा भाग होतात आणि सुरुवातीपासून तुम्ही आहात. जेव्हा हे व्हॉट्सअप ग्रुप थ्रू, एक सोशल मीडियाच्या माध्यमा थ्रू एक ग्रुप सुरू झाला आणि अनेक लोक यामध्ये जोडले गेले, सुरुवातीचे दिवस आठवतात का, कसे होते?
0: मजेशीर होते काही गोष्टी. काही लोक विचारायचे की आम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर काय त्याला वर्गणी आहे का, फी आहे का? तर आम्ही मनातल्या मनात विचार करायचो, बाबा फी कशासाठी? बाबा एकत्र येऊन सायकलीचा आनंद घ्यायचा आहे, त्याला फी कशाला पाहिजे? म्हणजे प्रत्येक गोष्ट पैशात मोजण्यासारखी नाहीये. एकत्र या, सकाळी छान गप्पा मारा, थोडं सायकलिंग करा आणि परत या. साधी सोपी संकल्पना आहे, त्याच्यासाठी पैसा कशाला हवा आहे? एकत्र येणं हा फार मोठा विषय आहे. आणि मग त्यातनं मग लोकांना ग्रुपमध्ये ॲड करणे, म्हणजे कधी कधी मुळे काकांना त्यात काही अडचणी आल्या तर हे केतन तेवढं काम कर रे बाबा, किंवा पाठक साहेब सांगायचे मी करतो, तुम्ही घाऊ द्या, मी करून घेतो. तर त्यावेळेस काही गोष्टी आम्हाला सुद्धा नवीन होत्या. पण असं करत तो एक प्रवास सुरू झाला, लोक भेटत गेली आणि छान लोक सकाळी भेटत गेल्यानंतर त्यातनं हा प्रवास हळूहळू वाढत गेला.
1: नक्कीच. सरांनी जसं आता सांगितलं की हळूहळू सदस्य जोडत गेलेत, मला असं विचारावंसं वाटेल की सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील नक्कीच या असोसिएशनमध्ये मेंबर्स असतील, कशी सुरुवात झाली? सुरुवातीला कुठल्या गटाचा जास्त ओघ असायचा, आवड होती?
2: सुरुवातीला आम्ही फक्त म्हणजे एक ठराविक भागातच सायकलिंग करायचो. एक वेळ ठरवायची, सकाळी 6 एकत्र जमायचं, सायकलिंगला निघायचं, नगर शहराच्या बाहेर जायचं. त्यावेळेला महत्वाचे रोड म्हणजे आत्ताचा छत्रपती संभाजीनगर रोड, आगडगाव रोड, कल्याण रोड आणि चांदबिबी महाल रोड या ठिकाणी जायचो. त्यावेळेला काही फार मोठी साधनं नव्हती, एक 15-20 जायचं परत यायचो. त्यावेळेला जो रस्त्याने सायकलिस्ट भेटल त्याला स्वतःहून हाक मारायची, नाव विचारायचं, सायकलिंग करता का विचारायचं. मग त्यांचा मोबाईल नसेल तर मोबाईल त्यावेळेला फारसे नव्हते, त्यामुळे मोबाईल येतो का, आहे का, त्याचा नंबर ॲड करून घ्यायचा आणि त्याला ग्रुपमध्ये सामील करायचं. मग जो रस्त्याने सायकलिस्ट भेटल त्याला स्वतःहून विचारेल की तुम्ही सायकलिंगमध्ये इंटरेस्टेड आहात का, करता का? त्यांनी हो सांगितलं की आम्ही ग्रुप संख्या अशी हळूहळू वाढवत नेलेली आहे. मग आपोआप त्यांच्या ओळखीचे करून करून सदस्य वाढले.
1: नक्कीच. छोट्याशा एका व्हॉट्सअप ग्रुप पासून आज आपण पाहतो आहोत की अनेक मेंबर्स आहेत, अनेक फॅमिलीज तुमच्यासोबत जोडलेल्या आहेत. सुरुवातीला एकत्र अशा काही राईड्स केलेल्या आठवतात का, मग अगदी छोट्या राईड्स असतील आपण तिथून सुरुवात करूयात, अशा काही राईड्स तुम्ही एकत्र केलेल्या आहेत का?
2: हो, अगदी सुरुवातीला आम्ही अगदी सुरुवातीची पहिली राईड केली बुरानगर राईड. काही नाही, कापूरवाडीपर्यंत गेलो होतो, बुरानगर मंदिरात गेलो होतो, तिथून घरी परत आलेलो आहे. काहीच नाही, मी 10-12 पण नव्हते त्यावेळेला. असं करून आम्ही ठरवलं की चला शनिवार रविवार, जास्त करून रविवारी सुट्टीच्या दिवशी एक थोडी मोठी राईड करूया. असं करून आम्ही एक चांदबिबीची राईड केली होती. चांदबिबीची राईड केली म्हणजे कुठपर्यंत, पायथ्यापर्यंतच केली, कारण सगळ्यांकडे त्यावेळेला अशा ॲडव्हान्स गिअरच्या सायकली नव्हत्या, काही जण साध्या सायकलवर आले होते. असं करून आम्ही एक एक राईड वाढवत गेलो.
1: नक्कीच. सर, तुमच्या लक्षात राहणारी पहिली राईड तुम्हाला आठवते का?
0: तसं पाहायला गेलं तर बुरानगरची राईड नंतर आम्ही असंच कल्याण रोडला एकदा गेलो होतो आणि थोडंसं येताना वारं उलटं होतं. तर वारं ज्यावेळेस उलटं असतं त्यावेळेस प्रत्येक सायकलिस्टना त्रास होत असतो मग त्यात झमछाक होते. मग निपतीच्या अलीकडे तिथे आम्ही सहज थांबल्यानंतर तिथल्या गावकऱ्यांना विचारलं, बा कुठून कुठले आलात तुम्ही, इकडे कसे आलात, पाणी त्यांनी स्वतःहून विचारलं. तो असे छोटे छोटे जे क्षण आहेत की समोरून लोक तुम्हाला विचारतात की बाबा रे तुम्ही इतके लांबून सायकलवर आलात, कसं आलात, कसं आलात, काय ह्या भागात याचं काय तुमचं नियोजन काय, असे छोटे छोटे जे प्रसंग आहेत की तुम्हाला स्वतःहून लोक विचारतात, तर ते क्षण फार असे स्पर्श करून जातात.
1: नक्कीच. सरांनी असं आत्ता उल्लेख केला की सायकल चालवताना जशा अनेक काही समस्या येऊ शकतात, जसं नैसर्गिक समस्या त्यांनी आत्ता सांगितलं की उलटं वारं असताना सायकलिस्टला सायकल चालवताना त्रास होतो किंवा सायकल चालवणं जड जातं, तर अशा काही समस्या ग्रुपनं एकत्र सायकल चालवताना तुम्हाला आलेल्या आहेत का, असे काही अनुभव आहेत का?
2: हो, सुरुवातीला ज्या वेळेला सायकलिंग सुरू केली काही सदस्य गोळा झाले, अनुभव कोणालाच नव्हता की ग्रुप सायकलिंग कशी करायची. मग जसं जसं ग्रुपमध्ये एक एक अडचणी यायला लागल्या तशा तशा आम्ही त्या सोडवायला लागलो. सगळ्यात मोठी अडचण कधी आली होती की सायकलला सुरक्षित रहदारीचे नियम पाळून सायकलिंग करणे हे एक महत्त्वाचं आमच्या दृष्टीने होतं. मग सुरुवात कशी केली, मोठ्या राईडला ज्या वेळेला मोठी माणसं आपलं ट्रॅफिकमधून जायचं असेल मग दोघा दोघांनी एकत्र जायचं, एक एक लाईन करायची, असं करून आम्ही सुरुवात केलेली आहे. मग उद्या पडला तर त्याला लागेल कुठं, त्याच्या हातपायाला लागू शकन, खर्चटू शकन. मग सगळ्यात महत्वाचा अवयव कोणता, डोकं. मग पहिले हेल्मेट घ्यायला सुरुवात केली, मग हळूहळू कंपल्सरी केलं बा की सदस्य सायकलिस्ट पाहिजे ना हेल्मेट घाल आमच्यावर राईडला ये, हा सगळ्यात आम्ही मोठा सेफ्टी पॉईंट ठेवला.
1: नक्कीच. सरांनी जसं आत्ता सांगितलं की अशा काही समस्या येऊ शकतात आणि त्यावर हळूहळू तुम्ही मात केली, तर याबाबत तुमचाही अनुभव काय होता?
0: आता चेष्टेचा विषय म्हणजे आज गंमत पाहायला गेलात तुम्ही तर सायकलिस्ट हेल्मेट घालाल पण तोच नंतर व्यक्ती, मग मी असो किंवा दुसरा कोणी असो, मात्र मोटरसायकल आम्ही ते हेल्मेट घालत नाही, हा विरोधी भाग झाला. पण सांगायचं तात्पर्य की सायकलिंगला तुम्हाला कंपल्सरी हेल्मेट घालणं भाग आहे, हे त्यावेळेस केलं गेलं तर आज परिस्थिती अशी झाली आहे की प्रत्येक सायकलिस्ट तुम्हाला ऍटलीस्ट हेल्मेट घालताना दिसेल, भले तो व्यक्ती नंतर मोटरसायकल विदाऊट हेल्मेट असेल. तर हे विरोधी भाग किंवा अपोजिट आहे, पण अशी परिस्थिती आहे.
1: नक्कीच. मी नितीन सर तुमच्याकडे पुन्हा एकदा येते की ग्रुप वाढला, संख्या वाढली आणि त्याचबरोबर हळूहळू कुठेतरी नियमाला धरून वाहतुकीचे नियम पाळत खूप मोठ्या मोठ्या राईड सुद्धा सुरू झाल्या, त्याचबरोबर काही गोष्टी नव्यानं जसं आत्ता सांगितलं की कंपल्सरी एक रूल निघाला आणि तो फॉलोही केला गेला की हेल्मेट असायला हवं, तर असे काही बदल जे आहेत काळानुसार गरजेनुसार कुठले होत गेले?
2: सगळ्यात पहिले सायकलमध्ये बदल केला. ज्या साध्या सायकली आहेत त्याच्यावर सायकलिस्टला शेवटी किती केले तर ते साध्या सायकली होत्या, जुन्या टाईपच्या होत्या, म्हणजे लोखंडी सायकल ज्याला आपण काळी सायकल म्हणतो त्या होत्या. मग हळूहळू लोकांनी किंवा रायडर्सनी पैसे इन्व्हेस्ट करून गिअरच्या सायकली घेतल्या. मग गिअरच्या सायकल ही कल्पना नगरमध्ये त्या मानाने बरीचशी नवीन होती. मग कोणाची सायकल चांगली आहे, मग त्याचा गायडन्स विचारलं, त्याचा अनुभव विचारला, ते पाहून इतरांनी स्वतःच्या दुसऱ्या सायकली घेतल्या, हाही एक सुरुवात झाली. मग आपोआप काय झालं की सायकली बदलल्यामुळं लॉंग डिस्टन्स राईड वाढल्या आमच्या. मग हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलं की आपल्या जुन्या सायकलिस्टवर एवढं काही जमणार नाहीये, मग हळूहळू सगळ्यांनीच गिअरच्या सायकली घेतल्या. त्याप्रमाणे नगरमध्ये काही दुकानं पण सुरू झाले, चांगले शोरूम सुरू झाले सायकलिंगच्या, त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला माहिती जास्त मिळाली की ही सायकल घ्या ती घ्या, मग तिचे गिअर, मग एकमेकाच्या अनुभवातून आम्ही सायकली घेतल्या आणि मोठ्या राईड सुरुवात केली.
1: नक्कीच. अनेक सायकलिस्ट आहेत की ज्यांना इच्छा आहे सायकलिंग करण्याची, त्यांच्यासाठी एक अनुभव वरून उत्तम सायकल कुठली किंवा कुठली खरेदी करू शकता याबाबत काय सांगाल?
0: नाही, सुरुवात असेल तर मग MTB म्हणतात त्याला, ती मध्यम स्वरूपाची सायकल आहे, जेणेकरून तुम्ही फार लांब पण जायचं नसेल आणि तुम्हाला रोज पण चालवायची सायकल, अगदी ज्याला ड्रॉप हँडल म्हणतो त्याला रोड बाईक म्हणतात, त्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला फक्त सातत्याने सायकल चालवायची असेल तर साधारण सायकल घेणं, ज्याला स्ट्रेट MTB म्हणतो आपण, सर्व हँडल असतं त्याला आणि सामान्य गिअर, ही सायकल मध्यम वर्ग प्रत्येक व्यक्तीने घेतल्या हरकत नाही आहे. आणि मग यावेळेस हे जसं आता पटक साहेबांनी सांगितलं की बघ गिअर, मग आता गिअर कसे टाकायचे, मोटरसायकलची घ्या माहिती आहेत, सायकलला कसे टाकायचे, मग ह्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. वेगवेगळे जे सायकलचे शोरूम आहेत त्यांना आवाहन करून सांगितलं की आम्हाला ह्याचं प्रशिक्षण द्या, मग सगळ्या सायकलिस्टला मिळून सुद्धा आम्ही ह्यांचं प्रशिक्षण ठेवण्यात आलं आमच्याकडनं. मग असे छोट्या छोट्या गोष्टींमधून एक एक परिवर्तन म्हणा किंवा डेव्हलपमेंट शब्द त्याला योग्य राहील असं करत गेलो की सायकल मग कुठला गिअर कधी टाकायचा आहे या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत कारण चढावरती कुठलं उतारावर कसं करायचं तुम्हाला कार्डिओ करायचं असेल तर काय करायचं थकवा न येतं सायकल चालवायची असेल तर काय करायचं हे बारीक बारीक एक ते मुद्देसूद मग प्रशिक्षण घेतल्यानंतर ह्यातनं डेव्हलपमेंट होत गेली.
1: आतापर्यंत सगळ्यात मोठी राईड कुठली होती किंवा सगळ्यात जास्त काळ चालणारी राईड कुठली होती?
2: जास्त काळ आम्ही ग्रुप राईड हा शब्द वापरतो. आम्ही सगळ्यात मोठी केली स्टॅच्यू ऑफ युनिटी केली. कोरोना संपल्यानंतर आम्ही नोव्हेंबर 2022 चार दिवसाची पूर्णपणे स्टॅच्यू ऑफ युनिटी केली. त्यावेळेला आम्ही 69 रायडर म्हणजे सायकल चालवणारे ज्याला आम्ही रायडर शब्द वापरतो आणि सोबत 10 व्हॉलेंटियर्स असे म्हणून जवळजवळ 75 आम्ही नेले होते. सगळ्यात मोठी राईड झाली होती आणि अगदी अविस्मरणीय राईड झाली होती.
1: नक्कीच. या राईडसाठी काय पूर्वतयारी केली होती किंवा प्लॅनिंग कसं केलं होतं? कारण राईड मधले सगळे रायडर जे आहेत ते वेगवेगळ्या वयोगटातील असतील. कुठली काळजी आणि 4 फॅमिली सोडून 4 राईड करण्यासाठी सायकलवर प्रवास करणं, येणारे रस्ते अनुभव सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असणार आणि त्याचबरोबर ऊन वारा पाऊस याही गोष्टी पण मॅटर करतात, तर हे सगळं काळजी घेऊन कसं करण्यात आलं प्लॅनिंग?
2: सुरुवातीला असं वाटलं जायचं आहे नुसतं सायकलिंग करायची हे करायचं, पण ज्यावेळेला प्रत्यक्ष प्लॅनिंगला सुरुवात केली तर आमच्या लक्षात आलं ही राईड इतकी सोपी नाही आहे. मग सगळ्यात सुरुवातीला आम्ही 4-5 म्हणून पहिले रेकी राईड केली की रस्ता कसा आहे ते बघून येऊ. आपण गुजरात स्टेटला जाणारे, जिल्हा सोडून जाणारे, एवढे लांब जाणारे, राहायची सोय काय, रस्ता कसा आहे, तिथं गेल्यानंतर कुठं राहायचं, तिथलं प्लॅनिंग काय, तिथं काय काय पाहायचं, हे सगळं पाहून आलो, हे ठरवलो आणि जवळपास मला सांगायला तुम्हाला थोडं कदाचित आश्चर्य वाटेल 3 आमचं प्लॅनिंग चालू होतं. माझे एवढे रायडर नेल्यानंतर त्यांचा खर्च, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था याचं इतकं काटेकोर नियोजन केलं की त्या 65 रायडरपैकी एकालाही 4 पाण्याची बाटली विकत सुद्धा घ्यावी लागली नाही. आज केटरिंग सुद्धा आम्ही आमचं स्वतःच नेलं होतं.
1: बरं.
2: पूर्णपणे पूर्ण केटरर्स नगरचा केटरर, त्याची सेपरेट टेम्पो होती, त्याची स्वतःची माणसं होती, आम्ही संपूर्ण बरोबर केलं, त्याला सगळं प्लॅन करून दिला होता की 7-7:30 सगळेजण लोक ब्रेकफास्ट करतील, तुझा नाश्ता तयार पाहिजे, 12-12:30 साधारणतः जेवण दुपारचं, तुझं जेवण यावेला आम्हाला प्रत्येक रायडरला त्या 4 गरम नाश्ता, गरम जेवण, गरम चहा, रात्रीचं गरम जेवण परत एकदा, असं पूर्णपणे प्लॅन करून आम्ही गेलो होतो.
1: नक्कीच.
0: कारण ज्यावेळेस सकाळी आम्ही निघणार, निघाल्यानंतर जो पहिला पडाव असेल तो आमचा नाश्त्याचा असणार. तिथे आम्ही ज्यावेळेस पोहोचू, प्रत्येक सायकलिस्ट ज्यावेळेस पोहोचेल तर तिथे खरा चॅलेंज काय होतं की पहिला जो अग्रेसर सायकलिस्ट आहे तो लवकर पोहोचणार आहे, तर त्यालाही गरम नाश्ता केला गेला पाहिजे आणि जो सगळ्यात मागणं येणारा जो सायकलिस्ट आहे त्यालाही गरम नाश्ता मिळायला पाहिजे. तर तिथे आम्हाला तो एक चॅलेंज होता. सुदैवानी त्या केटरने आम्हाला खूप चांगला सहयोग देऊन हे सगळं व्यवस्थित पार पाडलं त्यांनी.
1: नक्कीच. या सगळ्यामध्ये प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणं, फिटनेसची काळजी घेणं पण महत्वाचं आहे. ती काळजी कशी घेतली?
2: याच्यामध्ये सगळ्यांना आधी जो जो महिनाभर आधी आम्ही कल्पना दिलीच होती की आपल्याला दर दिवशी 200 सायकल कंपल्सरी चालवायची, नाहीला झाला तर तुम्हाला ट्रकमध्ये बसवता येईल, पण शेवटी ती मजा नाही आहे. मग ट्रकमध्ये सायकलिंग करून बसून सायकलिंग केलं असं म्हणण्यापेक्षा तुम्ही सगळे सण सायकलिंग चालवा, सायकल चालवत जाऊया, काही अडचण असेल तर आहेच आपल्याकडं, ती पण आम्ही व्यवस्था करून ठेवली होती. अगदीच नाहीलाच झाला तर ट्रकमध्ये मग सगळ्यांच्या प्रॅक्टिस राईड घेतल्या होत्या लॉंग डिस्टन्स, म्हणजे चला दररोज 50 करूया, आज 80 करूया, 100 राईड करूया, असं करून आम्ही सगळ्यांची तयारी करून घेतली होती.
1: नक्कीच. कोविडच्या काळानंतरची ही राईड होती आणि नक्कीच चॅलेंज असतील, कारण कोविड जो आपण पॅन्डेमिक पाहिला होता तो खूप महाभयानक होता. खूप काळानंतर बाहेर तुम्ही पडलेले होता त्यामुळे ती एक रिस्क पण होती, एक चॅलेंज पण होतं. तर हे चॅलेंज कसं पेललं?
0: जसं आता पटक साहेबांनी सांगितलं की महिना 1.5 आम्ही प्रॅक्टिस हेड करत होतो, त्यात विशेष करून काही वेळेस प्रॅक्टिस हेडमध्ये सुरुवातीचे काही टप्पे मास्क घालून सुद्धा आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे,
2: सायकलिंग केलेली आहे.
0: हां, म्हणजे सायकलिंग करताना मास्क घालून सायकलिंग करणं फार कठीण आहे, कारण तुम्हाला श्वासोश्वास घेण्यास फार त्रास होत असतो. मग हे सुद्धा मी गृहपाठ थोडक्यात शब्द वापरेल मी, तर हा होमवर्क आम्ही करून घेतला प्रत्येक सायकलिस्ट करणं, आणि ही कल्पना दिली की तुम्हाला ऊन वारं आणि पाऊस हे तुम्हाला सहन करून तुमची मानसिकता असली पाहिजे की, आणि ते होईल पण त्याला प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस झाल्यामुळे हे सगळं आम्हाला यश मिळालंय.
1: नक्कीच,
2: यामध्ये जे सहभागी रायडर्स होते यांनी प्रचंड कोऑपरेशन केलं.
0: येस,
2: ज्या ज्या इन्स्ट्रक्शन दिले गेले त्या सगळ्यांनी फॉलो केल्या, त्याच्यावर आमची ही राईड अतिशय चांगली झाली. याबद्दल खरं तर म्हणजे जे जे सहभागी रायडर्स आहे त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो,
0: त्यांना श्रेय जातो,
2: खरं क्रेडिट त्यांचं आहे.
0: कारण मग त्यात महिला असो की आमच्यावर महिला रायडर्स सुद्धा होत्या,
2: सहा महिला रायडर्स होत्या.
0: त्यांनी सुद्धा आम्हाला तितकंच महत्वाचं कॉपरेशन दिलेलं आहे, सहकार्य दिलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक रायडरला धन्यवाद हा शब्द फार छोटा होईल.
1: नक्कीच. त्याचबरोबर सर, सायकलिंग मेंटेनन्स एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये पण एक टेक्निकल खूप मोठा भाग आहे, किंवा सायकलिंग व्यवस्थित करण्यासाठी सायकलनं पण तितका सपोर्ट देणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी ती छान मेंटेन असायला हवी. तर ही काळजी या राईडमध्ये कशी घेत गेली?
2: या राईडमध्ये आमच्याबरोबर पूर्णपणे सायकलिंगची एक रिपेअरिंग टीम होती, चारही दिवस त्याला सेपरेट गाडी होती. कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर त्या माणसाचा फोन नंबर दिलेला होता, त्याला कॉन्टॅक्ट करायचा, तो टेक्निकल जे काय तुम्हाला लागेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा जागेवरच, आणि राईड चालू राहायची, कोणाला थांबावं लागलं नाही. तिथं
0: त्यात एक जमेची बाजू अशी झाली की आमचे सहकार्य रायडर होते आपले सायकलिस्ट, त्यांच्याकडे एक एक्स्ट्रा सायकल होती, तर त्यांचं मन एवढं मोठं की त्यांनी ती सायकल गाडीत ठेवायची, आम्हाला परवानगी मागितली की सर एक एक्स्ट्रा सायकल आपण गाडीत ठेवू शकतो का. दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीची गाडी जर खराब झाली किंवा सायकल पटकन रिपेअर होण्यास काय विलंब लागला तर तो व्यक्ती थांबता कामा नये, तर असे सुद्धा चांगली लोक आम्हाला भेटत गेली.
1: आज आपण पाहतो आहोत की स्त्रिया किंवा महिला कशातच मागे नाहीयेत, तर महिलांचा या सायकलिस्ट ग्रुप मधला सहभाग तुम्हाला कसा वाटतो?
2: एकदम छान. अपेक्षेपेक्षा महिलांना जर संधी मिळाली तर सगळ्या महिला निश्चितच पुढे जाऊ शकतात आणि स्वतःची प्रगती त्याचबरोबर समाजामध्ये एक चांगलं उदाहरण देऊ शकतात की आम्ही सुद्धा हे गोष्ट करू शकतो.
1: नक्कीच. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी राईड्स केलेल्या आहेत, मग अगदी शिवनेरी किल्ला असेल, आळंदी राईड असेल, रांजणगाव गणपती असेल, शनिशिंगणापूर, मोहटा देवी राईड, अशा अनेक राईड्स आयोजित केल्या जातात. पंढरपूर राईडसुद्धा एक महत्त्वाची राईड जी आहे ती तुमच्या असोसिएशनची होती, आणि कुठेतरी एक भावनिक म्हणा, आध्यात्मिक म्हणा, त्या दृष्टीनंही ही महत्त्वाची राईड ठरली होती. तर याचं प्लॅनिंग कसं केलं गेलं? कारण आषाढी एकादशीच्या आधी ही राईड असते, आणि
2: ज्या वेळेला आम्ही सायकलिंग करत असताना पंढरपूरला जाणाऱ्या म्हणजे आषाढ महिन्यामध्ये दिंड्या दिसायच्या, मासेची एकदा कल्पना ग्रुपमध्ये निघाली की आपण सायकलवर जाऊया. सायकलवर जर पंढरपूरला जायचं तर किती वेळ लागेल याचं जजमेंट घेतलं, 200 किलोमीटर एका दिवसात पूर्ण करायचं, दुसऱ्या दिवशी दर्शन घ्यायचं आणि घरी परत यायचं. मग दोन्ही वेळेला लागोपाठ 200 किलोमीटर करणं शक्य नव्हतं, रस्ता पण एवढा त्यावेळेला चांगला नव्हता सोलापूर रोड. मग असं ठरलं की चला सकाळी निघूया, संध्याकाळी पंढरपूरमध्ये जाऊया, दर्शन घेऊया, आणि येताना सायकली ट्रकमध्ये टाकून बाय बस घरी परत येऊया. आणि आपली एक जशी वारकऱ्यांची पायी दिंडी असती तशी आपली एक सायकलांची एक दिंडी काढूया आपण, असं ठरवून आम्ही जवळजवळ 7 वर्षापासून दरवर्षी पंढरपूरला जातो. आषाढी एकादशीच्या आधी बरोबर साधारणतः 15 दिवस
0: सायकलवारी. आणि ह्या वर्षी सुदैवानी आपण जुलै महिन्यात आपण जात आहोत, 11 आणि 12 जुलैला आपण सायकलवारी परत एकदा पंढरपूरला सगळे सायकलर्स मिळून जात आहोत.
1: नक्कीच. आजकालची युथ मंडळी आपण पाहतो की कुठेतरी या दृष्टीनं प्रयत्न करत नाहीत, म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर काही वस्तू आणायची असेल किराणा दुकानातून एखादी, तरीसुद्धा गाडीचा टू व्हीलरचा वापर केला जातो, पायी प्रवाससुद्धा होत नाही या मुलांकडून किंवा या पिढीकडून. तर सायकलकडे आकर्षित करण्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं, किंवा अजून किती प्रयत्न व्हायला हवेत?
2: सर्वसामान्य जनतेला फिटनेसचं महत्व आताशी खूप कळायला लागलेलं आहे प्रत्येकाला, त्यात महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं पण असतील, काही ना काहीतरी फिटनेसपणा पाहिजे आणि आपल्याकडं काहीतरी स्वतःची तब्येत ओके राहण्यासाठी काही ना काहीतरी एक्झरसाईज करायला पाहिजे. एक्झरसाईज करायचे म्हणजे वॉकिंग आहे, सायकलिंग आहे, स्विमिंग आहे, रनिंग आहे, खेळ खेळणे वेगवेगळे, या सगळ्यामध्ये सायकलिंग हा सगळ्यात सेफ एक्झरसाईज आहे. जोपर्यंत तुम्ही सायकलवरनं पडत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीही इंजुरी होणार नाही सायकलिंग करताना. तुम्ही स्वतःच्या हाताने किंवा अपघाताने पडला तर थोडंफार लागल, पण सायकलिंग जोरात केली म्हणून त्याला त्रास झाला असं होत नाही, सायकलिंग हळू केली म्हणून त्याला त्रास झाला असंही कधी होत नाही आहे. तेव्हा सायकलिंग हा सगळ्यात सेफ एक्झरसाईज आहे. सायकलिंगने एकदम एक्झरसाईज अतिशय चांगला होतो
0: निश्चितपणे. ह्याला सुद्धा सायकलिंग म्हणजे फार मोठा लांब प्रवास तुम्ही न व्यायाम करता किंवा वॉर्म अप न करता सायकलिंग करणं ते सुद्धा सजेस्टेड नाही आहे. जसं सरांनी सांगितलं, पाठक साहेबांनी, किंवा इंजुरी होणार नाही किंवा एक दुखापत होणार नाही ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही झोपेतून उठलात आणि सायकलिंग करायला लागलात. नाही, तुम्हाला पूर्वतयारी केल्याशिवाय कुठलाही व्यायाम, मग सायकलिंग असो, रनिंग असो, स्विमिंग असो, कुठलाही खेळ असो, मैदानी खेळ, तुम्हाला वॉर्म अप फार गरजेचं आहे. तुमची बॉडी किंवा तुमचं शरीर त्या पुढच्या कामासाठी किंवा तुमच्या त्या पुढच्या क्रियेसाठी तुम्ही ते बॉडी तयार केली गेली पाहिजे हे प्रत्येकाने भान ठेवणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत धकाधकीच्या आयुष्यामध्ये की स्ट्रेस आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा भाग होत चाललेला आहे किंवा स्ट्रेस घेतला जातो आहे. तर सायकलिंग स्ट्रेस फ्री करण्यासाठी किंवा मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी किती महत्त्वाचं?
0: सुंदर प्रश्न.
2: सायकलिंग माणूस करतो कोणताही असू द्या, मग तो शाळेतला असो, कॉलेजमधला असो, आमच्यासारखा सायकलिस्ट असो, त्याला रहदारी आणि रोडवर यावंच लागतं. तो काय घरात बसून सायकलिंग करू शकत नाही. ज्या वेळेला घराच्या बाहेर तो बाहेर पडतो, निसर्गामध्ये येतो, मोकळ्या हवेमध्ये येतो, साहजिकच त्याचा नॉर्मली नॅचरली स्ट्रेस कमी कमी व्हायला सुरुवात होते. ज्या वेळेला तुम्ही 5-10 किलोमीटर लांब जाता, हळूहळू तुमचे लक्ष इतर ठिकाणी जायला सुरू होते, निसर्गाकडं, येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅफिककडं, रस्त्याने भेटणाऱ्या लोकांकडं. हा जर ज्या वेळेला सकाळच्या वेळेला आपण सायकलिंगला बाहेर पडतो, आपलं साहजिकच नॉर्मल वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रत्येकाचा स्ट्रेस आपोआप कमी होतो. तेव्हा सायकलिंग हे 100% स्ट्रेस कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
1: नक्कीच. आषाढी वारी
0: थोडी भर घालेल मी. जसं पाठक साहेबांनी सांगितलं की स्ट्रेस कमी होतो सायकलिंगनी, तर त्याच्या मागचं अजून एक कारण पण आहे. ज्यावेळेस आपण सायकलिंग करायला सुरुवात केली होती तर असेच काही सहकारी सायकलिस्ट आम्हाला ज्यावेळेस भेटले त्यातले एक सद्ग्रस्ताने आम्हाला असे सांगितलं की सर तुम्ही तुमच्या श्वासाकडे सुद्धा लक्ष द्या, तुम्ही श्वास कसा घेत आहात आणि सायकलिंग करताना तो कसा करायचा, हे छोटे मुद्दे किंवा महत्त्वाचे टिप्स आपण शब्द वापरूयात, तर त्यांनी सुद्धा जो रिलीफ मिळतो तो ऑटोमॅटिकली तुम्हाला न कळत तुमचा स्ट्रेस कमी होतो हे सुद्धा आमच्या एक थोडंसं ऑब्झर्वेशनमध्ये आलेलं आहे.
1: नक्कीच. आषाढी वारी सायकल वारी असेल किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटीची खूप मोठी राईड असेल आणि त्याचबरोबर अनेक असे किल्ले आहेत, काही मंदिरं आहेत, काही ऐतिहासिक स्थळं आहेत की या ठिकाणी सुद्धा राईड ज्या आहेत त्या असोसिएशन तर्फे केल्या जातात. तर खास या ठिकाणी प्लॅन करत असताना किंवा अशी काही ऐतिहासिक स्थळं आहेत तिथे जात असताना कशी माहिती घेतली जाते किंवा त्याचं प्री प्लॅनिंग कसं केलं जातं?
2: सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिथपर्यंत रोड आहे का हा आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण आपल्याला सायकलवर जायचं आहे, पायी नाही जायचं, सायकल तिथपर्यंत जाते का. हा, सायकल खाली ठेवायची आणि वर किल्ला पाहायला जायचं किंवा एखादं मंदिर पाहायचं, सायकलची जबाबदारी पण ठेवायचा विषय असतो आणि एवढं शक्य पण नसतं. कारण सायकलिंगचा ड्रेस थोडासा वेगळा असतो, हेल्मेट असतात, हँड ग्लोव्ज असतात, बाकीच्या गोष्टी असतात, मग ते शक्य होत नाही आहे. म्हणजे इथं आम्हाला जास्तीत जास्त रोडची उपलब्ध असेल, रोड चांगला असेल, आम्ही अशी ठिकाणं सायकलिंग करायला निवडतो.
0: ह्याच्यात थोडस श्रेय मी भूषण सरांना पण देईल, कारण त्यांच्या आम्ही ज्या गप्पा ऐकतो तुमच्या रेडिओवरती 90.4 वरती की हेरिटेज वॉक, तर हेरिटेज वॉक मध्ये काही स्थळे आम्हाला फार आकर्षण वाटतात पण तिथे आम्हाला सायकल घेऊन जाता येत नाही. मग त्यातल्या त्यात कुठले ठिकाण असे आहेत की जे आम्ही रेडिओवर ऐकतो आणि आम्हाला तिथे जाता येईल, मग त्यातले काही पाठक साहेबांनी 2-3 राईड्स आम्ही काढल्या होत्या. असं हत्ती वारव आहे किंवा आपलं सर आपलं सोलापूरचं कुठलं मंदिर
2: दहीगाव साकतचं राम मंदिर, हा ते रामनवमीला आमची एक तिथे दरवर्षी राईड असते खास.
0: तर असे काही स्थळ आहेत तुमचं मांजरसुंबा आहे, तर अशी स्थळं आहेत जे हेरिटेज वॉकमधनं काही वेळेस आम्ही ऐकल्यामुळे आम्हाला ते आकर्षण होतं आणि मग तिथे आम्ही सायकलिस्ट लोक जात असतो तिथे.
1: नक्कीच. आजची जी तरुण पिढी आहे सर, त्यांना सायकलकडे वळवण्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
0: सांगण्यापेक्षा कृती केलेलं मला जास्त आवडेल असं मला वाटतंय. आणि जसं त्याचं उदाहरण सांगतो की जसं मी माझ्या आपल्या घरापासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती शक्यतो करून सायकलवर जात असतो. ते पाहून आता माझी जी छोटी कन्या आहे ती सुद्धा, तिला सुद्धा आवड निर्माण झाल्यामुळे ती सुद्धा आता सायकलवर जाते. ती आता 10वीत आहे तर ती माझ्या क्लासला सुद्धा स्वतःहून सांगते बाबा मी माझ्या सायकलवर जाईल, मला काय तुम्ही सोडायला येऊ नका. सो इनडायरेक्टली काय कृती. तसं शनिवारी सुद्धा मी बऱ्याचपैकी ऑफिसला सायकलवर येत असतो. प्रयत्न आहे की आठवड्यातून एकदा सायकल ऑफिसला वापरावी किंवा रोजच्या दैनंदिन कामामध्ये 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्ही सायकल चालवायला सुरुवात केली तर ऑटोमॅटिकली पाहून ते होईल. सांगण्यापेक्षा मला वाटतं कृतीने केलेलं हे आपोआपच दिसणं भाग आहे.
1: नक्कीच. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आवाहन केले काही दिवसांपूर्वी, कारण इंधन दरवाढ प्रचंड होते आहे, अगदी आठवड्यामध्येच दरवाढ जी आहे ती खूप मोठी वाढताना आपल्याला दिसते आहे, त्यामुळे नेहमीच त्यांचं आवाहन सुद्धा असतं. तर हे आवाहन सध्याच्या काळामध्ये किती उपयोगाचं आहे, किती तुमचं बचत करणारं आहे असं तुम्हाला वाटतं?
2: खूपच. सायकल चालवणं हा एक फक्त नुसतं कृती करण्यापेक्षा त्याचा फायदा आहे. एक तर स्वतःचा एक्झरसाईज चांगला होतो, स्ट्रेस कमी होतो, त्याचबरोबर तुमचं पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा सायकल चालवणं हे खूपच फायद्याचं आहे. इंधन वाचवलं तर आता महागाईमुळे ते इंधनाचे दर वाढतच चाललेले आहेत, पण आपण छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी कामं, ऑफिसला जाणं, MIDC जाणं किंवा काही गोष्टी करण्यासाठी जर सायकलचा वापर केला तर निश्चितच राष्ट्राच्या प्रगतीला 100% हातभार लागेल, आपला खारीचा वाटा होऊ शकेल. तो
0: निस्तच राष्ट्र म्हणून आपल्याला म्हणजे पंतप्रधान साहेबांनी सांगितलं म्हणून असं का केलं गेलं पाहिजे, आपल्याला स्वतःला का सुचत नाही आहे की बस मी इंधन वापरून जे पोल्युशन करतोय किंवा प्रदूषण करतोय ते माझ्यासाठीच हानिकारक आहे. माझ्याकडे भरपूर संपत्ती जरी असली, जरी मी पेट्रोल विकत घेत असेल, पण ती शेवटी संपत्ती देशाची आहे आणि प्रदूषण स्वतःच आहे. तर दिस इज बेसिक अंडरस्टँडिंग डिफरन्स. मग ते सायकल असो किंवा पायी चालणं असो किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट असो, सायकल तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये वापरू शकत नाही हा भाग वेगळा, परंतु इंधनपेक्षा महत्वाचं आहे प्रदूषण. 100% प्रदूषण ह्यातनं कमी होईल आणि तुमची हेल्थ चांगली राहील, म्हणून सायकल चालवणं गेलं पाहिजे.
1: नक्कीच. सायकल असोसिएशन, अहिल्यानगर सायकल असोसिएशनचे भविष्यामध्ये काही प्लॅन्स आहेत का, किंवा अजून खूप मोठ्या राईड्सचं प्लॅनिंग होत आहे का?
2: होत आहे, चाललं. ते एक एक गोष्टी कशा आहेत, आता सगळ्यात मोठ्या गोष्टी असतात वेळ हा फार महत्वाचा असतो. कुठली राईड मोठी अरेंज करायची म्हटलं ना की रायडरपाशी असणारा वेळ हा सगळ्यात महत्वाचा. हा विचार करून आमचा विचार चालूच आहे की सगळ्यात पहिले एक हैदराबाद राईड करायची आहे, अजून महाराष्ट्राच्या बाहेर राईड नेऊन मोठ्या मोठ्या राईड करायचा निश्चित विचार चालू आहे.
1: नक्कीच. या माध्यमात मला हेही विचार असं वाटतं की सरांनी जसं अनेक राईड्सचं उदाहरण दिलं, तुम्हीही दिलं, तर यामध्ये वेळ आणि कालावधी निवडताना काय काळजी घ्यावी लागते? कुठल्या पिरियडमध्येच मोठ्या राईड काढल्या जातात किंवा हे सुद्धा प्लॅनिंग कसं केलं जातं?
2: सर्वसाधारण म्हणजे थंडीचा सीझन हा सगळ्यात अतिशय योग्य असतो. उन्हाळ्यामध्ये आताच्या पाहिलं की सध्याचं वातावरण जवळजवळ 42-43 डिग्री, याच्यामध्ये सायकलिंग करणं हे खूप अवघड जातं. तेव्हा शक्यतो 15 मार्च नंतर मोठ्या राईड नसतातच. पावसाळ्यात सुद्धा कसं होतं, पावसाची खात्री नसते, कधी पाऊस रस्त्यात लागण हे सांगू शकत नाही. मग सगळ्यात ऑक्टोबर नंतर ते मार्चपर्यंत हा सगळ्यात योग्य कालावधी मोठ्या राईड काढण्यासाठी, डेली प्रॅक्टिससाठी सुद्धा आणि कुठलीही गोष्ट करण्यासाठी.
1: नक्कीच. सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते की ज्यांना सायकल असोसिएशनमध्ये जॉईन व्हायचं आहे किंवा सायकलिंगसाठी सुरुवात करायची आहे, तर अशा सगळ्याच नगरकरांना, नागरिकांना सुरुवातीला काय गोष्टींची काळजी घ्यायला हवी आणि कशी सुरुवात करायला हवी याबाबत काय सांगाल?
2: सायकलिंगचा असोसिएशन सदस्य याला कुठलीही अट नाही आहे. आमची अट फक्त एक आहे की तुमच्याकडे सायकल पाहिजे, तुम्ही ती चालवली पाहिजे आणि तुमच्याकडे सायकलिंग करताना हेल्मेट पाहिजे. बस या अगदी साध्या गोष्टी आहेत आम्हाला. बाकी फक्त तुम्ही सायकल चालवा, बाकी आपोआप तुम्हाला अनुभव येईल अनुभवांना तुम्ही एकदम व्यवस्थित रेग्युलर सायकलिस्ट होता.
1: नक्कीच सर, या माध्यमातून आज तुम्ही अनेक नगरकरांपर्यंत पोहोचताय, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, तर कसं वाटतंय?
0: कसं वाटतंय? छान वाटतंय, नो डाऊट. आणि ह्यातनं जर ज्या तुमचे जे प्रेक्षक आहेत जे ऐकतायत त्यापैकी काही लोकांनी ह्यात जर सहभाग घेतला आणि ॲक्च्युअल त्यांनी ह्याचं अनुकरण करून सायकलिंग चालवायला सुरुवात केली तर त्याचा आनंद फार मोठा होईल. हेतू तोच आहे की सगळ्यांनी मिळून एक चांगलं आरोग्य मेंटेन राहावं आणि प्रदूषण कमी व्हावं. हा एक फार साधा सोपा हेतू आहे.
1: सर, या माध्यमात तुम्ही सुद्धा अनेक नगरकरांपर्यंत पोहोचताय आणि या माध्यमात एक चांगला अवेअरनेस होतोय. आज जागतिक सायकल दिवस आहे, तर काय आवाहन कराल?
2: आज रेडिओ नगरच्या सर्व प्रेक्षकांना मी असं आवाहन करेन की सायकल घ्या, चालवा, आनंद घ्या, स्वतःची प्रगती करा आणि राष्ट्रालाही हातभार लावा. आज सायकलिंग करण्यासाठी ग्रुपची आवश्यकता नाही आहे. एकट्याने सुद्धा सायकलिंग केलं तरीसुद्धा खूप आनंददायक असतं. एकदा अनुभव घ्या, सायकलिंग करा, खूपच फरक पडेल.
1: नक्कीच सर, असं म्हणतात की आवड असली की आपोआप सवड निघते आणि या सगळ्या गोष्टीसाठी वेळ पण फार महत्त्वाचा आहे. तर नक्कीच या सगळ्या चांगल्या कामासाठी जर आपलं मानसिक शारीरिक आरोग्य जर छान राहणार असेल आणि निसर्गाचा पर्यावरणाचा आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल तर नक्कीच आपण सायकल चालवायला हवी. आणि मी सुद्धा या माध्यमातून अनेक श्रोत्यांना हेच आवाहन करेल या दिवसानिमित्त की नक्कीच सायकल चालवा. आणि तुम्ही सांगितलं तसं की राष्ट्राच्या हितासाठी एक छान हातभार जो आहे तो आपला द्या. तर आज रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये तुम्ही दोघंही आलात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल सर खूप मनापासून तुमचे दोघांचेही आभार.
0: धन्यवाद.
1: थँक्यू सर.

श्रोते हो, आजच्या नगरडायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते जागतिक सायकल दिवसानिमित्त अहिल्यानगर सायकल असोसिएशनचे सदस्य नितीन पाठक सर आणि केतन बलदोटा सर. आज आपण नगरडायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. श्रोते हो, पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचे नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, आणि मी परी आहे तुमच्या सोबत। आपला शो सुरू होत आहे आठवणीतील गाणी। तर मंडळी, आपण आज एका अशा अभिनेत्रीची गोष्ट ऐकणार आहात जी गोष्ट म्हणजे फक्त चित्रपट नाही तर एक संपूर्ण महाकाव्य आहे। एक असा जीवन प्रवास ज्यात वेदना आहे, एकटेपणा आहे, संघर्ष आहे, आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजेच जिद्द। त्या अभिनेत्री म्हणजेच सुप्रसिद्ध रेखाजी। त्यांचं संपूर्ण नाव भानुरेखा गणेशन। त्यांचा जन्म झाला 10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नईमध्ये। त्यांचे वडील होते जेमिनी गणेशन।

त्या काळाचे अत्यंत प्रसिद्ध तमिळ चित्रपट अभिनेते आणि आई होत्या पुष्पवल्ली, एक तेलुगू अभिनेत्री आणि पार्श्वगायिका. पण इथे सुरू झाला रेखाजींचा पहिला संघर्ष. त्यांचे आई वडील विवाहित नव्हते. जेमिनी गणेशन यांनी रेखाजींच्या जन्मावेळीच आपली पितृत्वाची जबाबदारी सुद्धा स्वीकारली नाही. म्हणजेच विचार करा, मुलगी जन्माला येते आणि तिचे वडील तिला आपलं म्हणायलाही तयार नाहीत. त्या लहान मनावर हे किती खोल घाव असतील. आई पुष्पवल्ली यांनी एकट्याने मुलं सांभाळली. घराची परिस्थिती नव्हती. रेखाजींना शाळेत जायला आवडायचं, शिकायचं होतं. खर तर त्यांना मोठं होऊन विमान परिचालिका व्हायचं होतं, म्हणजेच एअर होस्टेस. किती स्वप्न होती ना, पण नियतीने वेगळाच मार्ग दाखवला. 1968 साली घराची परिस्थिती इतकी बिकट झाली की आईने रेखाजींना सांगितलं, बाळा तू अभिनयात करिअर कर, तुझ्यात तेज आहे. वयाच्या फक्त 14 वर्षी नवीत असताना रेखाजींना शाळा सोडावी लागली. आयुष्यात शिक्षण अर्धवट सोडण्याची खंत त्यांना नेहमीच राहिली, हे त्यांनी स्वतः अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. पण या मुलीने एक गोष्ट ठरवली, जे स्वप्न माझ्या वाटेला आले नाही ते माझ्या धाकट्या बहिणीला द्यायचे. म्हणूनच त्यांनी आपली धाकटी बहीण राधा हिला कधीच या क्षेत्रात येऊ दिले नाही. तिला संपूर्ण शिक्षण मिळावं म्हणून स्वतः झिजत राहिल्या. तर मंडई आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी इन आँखों की मस्ती हे गाणं उमराव जान या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक आशा भोसलेजी, संगीतकार खयामजी, गीतकार शहयारजी, कलाकार रेखाजी. तर मंडई कुठे जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर मित्रांनो, कल्पना करा, एक 14 वर्षाची मुलगी हिंदी नीट येत नाही, मुंबई माहीत नाही, या इंडस्ट्रीत कोणी ओळखीचं नाही, आणि ती उतरते थेट कॅमेरा समोर. हे होतं रेखाजींचं बॉलिवूड मधलं पहिलं पाऊल. अभिनयाची सुरुवात झाली खरं तर तेलुगू चित्रपटातून. 1966 साली रंगुला रतनम या तेलुगू चित्रपटात त्या बालकलाकार म्हणून झळकल्या. त्यानंतर कन्नड चित्रपटातही त्यांनी काम केलं, पण हिंदी तर त्यांना येतच नव्हती. मुंबई म्हणजे एक जंगल होतं त्यांच्यासाठी, आणि त्या निशस्त्र उतरले होते. रोज रडायच्या, जेवण आवडायचं नाही, कपडे टोचायचे, पण आईसाठी कुटुंबासाठी दात घट्ट करून राहायच्या. बॉलिवूड मधील पहिला हिंदी चित्रपट आला 1970 साली सावन बाधो, आणि हा चित्रपट तुफान चालला. रेखाजी एकदमच चर्चेत आल्या, पण त्याच वेळी काही दिग्दर्शकांना असं वाटलं, रंग सावळा आहे, हिंदी नीट येत नाही, त्यांच्यात ग्लॅमर नाही. पण मित्रांनो, त्या काळाच्या इंडस्ट्री मध्ये गोऱ्या रंगाला वेगळाच महत्व होता. पण रेखाजींनी त्यांच्या अभिनयातून दाखवून दिलं की गोऱ्या रंगाला महत्व नाही, तुमच्या कलेला महत्व आहे. आणि अशाच प्रकारे त्यांचा बॉलिवूड मधील प्रवास सुरू झाला. त्यांनी हिंदी शिकायला सुरुवात केली, तसंच उर्दू शिकल्या, नृत्य शिकल्या, स्वतःला इतकं घडवलं की काही वर्षातच त्यांना लोक म्हणू लागले. रेखाजींनी सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकली. 70च्या दशकात एका मागून एक चित्रपट आले, रामपूर का लक्ष्मण, कहानी किस्मत की, प्राण जाय पर वचन न जाय, आणि रेखाजी हळूहळू बॉलिवूडच्या आखाडीत अभिनेत्री बनत गेल्या. तर मित्रांनो, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी हमे और जीने की हे गाणं अगर तुम न होते या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक किशोर कुमारजी आणि लताजी, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशनजी पावरा, कलाकार रमेशजी, रेखाजी आणि राजजी. तर मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर मंडई, एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात एक असा चित्रपट येतो जो त्यांना अमर करतो. रेखाजींच्या बाबतीत तो चित्रपट म्हणजेच उमराव जान 1981 साली मुझफ्फर अली या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. रेखाजींने उमराव जान या चित्रपटात लखनौची एक संवेदनशील हुशार कविता करणारी तवायफ ची भूमिका साकारली होती, जिला लहानपणी अपहरण करून वेशालयात विकलं जातं. ती मोठी होते, कला शिकते, प्रेम करते, पण समाज तिला कधीच स्वीकारत नाही. ती शेवटपर्यंत एकटीच राहते. रेखाजींनी या भूमिकेसाठी स्वतःला पूर्णपणे बदलून घेतलं होतं. त्यांना हिंदी धडी येत नव्हतं तर उर्दू काय, पण त्यांनी उर्दूचे बारकावे, लखनवी तहजीब, मुजऱ्यांच्या हालचाली सगळं स्वतः शिकून घेतलं. परिणाम काय झाला, चित्रपट बघताना प्रेक्षक विसरून गेले होते ह्या रेखाजी आहेत. त्यांना वाटलं खरंच उमराव आहेत. या भूमिकेसाठी रेखाजींना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. ज्या मुलीला तुझा रंग सावळा आहे, हिंदी येत नाही म्हणून हिनवलं होतं, त्याच मुलीने राष्ट्रीय पुरस्कार उचलला. यालाच म्हणतात जिद्दीचं फळ. तर मित्रांनो, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी मार गई मुझे तेरी जुदाई हे गाणं जुदाई या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक आशाजी भोसले आणि किशोरजी कुमार, संगीतकार लक्ष्मीकांतजी, गीतकार आनंदजी बक्षी, कलाकार जितेंद्रजी आणि रेखाजी. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर मंडई, रेखाजी एका साच्यात बसणाऱ्या नाहीत, म्हणून त्यांना रिन्व्हेन्शन क्वीन असं म्हटलं जातं. 1980 साली ऋषिकेश मुखर्जी यांचा खूबसूरत चित्रपट आला. यात रेखाजींनी एका मजेशीर आणि घरातील सर्वांना हसवणाऱ्या मुलीची भूमिका साकारली. हे पाहून लोकांना धक्काच बसला. ह्या त्याच रेखाजी आहे का ज्या नुकत्याच उमराव ज्यांसारख्या गंभीर भूमिकेतून आल्या होत्या. या चित्रपटासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळाला. मग आला 1978 चा खून भरी मांग. यात त्यांनी साकारली एक स्त्री जी स्वतःवर झालेल्या अन्यायाचा बदला घेते. हा चित्रपट म्हणजेच त्या काळाचा वुमन इम्प्रूव्हमेंटचं प्रतीक होतं. आणि या भूमिकेसाठीही त्यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी पिया बावरी हे गाणं खूबसूरत या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक आशाजी भोसले आणि अशोक कुमारजी, संगीतकार आर डी वर्मन, गीतकार गुलजरजी. तर मंडळी, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडे. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. आता आपण बोलूया रेखाजींच्या त्या सोनेरी चित्रपटांबद्दल ज्यांनी पिढ्यांपिढ्यांना मंत्रमुग्ध केलं. रेखाजींनी 200 अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि अनेक भाषांमध्ये त्यांचे अस्मरणीय चित्रपट आहे. मुकुद्दर का सिकंदर या चित्रपटात त्यांनी साकारली एक तवायफची भूमिका. त्यानंतर घर या चित्रपटात अत्यंत संवेदनशील भूमिका होती आणि या चित्रपटाला पहिला फिल्मफेअर नामांकन मिळाला. खूबसूरत या चित्रपटात एक हसऱ्या मुलीची भूमिकेमध्ये फिल्मफेअर मिळाला. उमराव जान या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सिलसिला यांच्या सोबत शेवटचा चित्रपट उत्सव ऐतिहासिक भूमिका. खून भरी मांग दुसरा फिल्मफेअर. खिलाडियों का खिलाडी खलनायकीची भूमिका याला तिसरा फिल्मफेअर सहाय्यक अभिनेत्री म्हणून मिळाला. जुबेदा 2001, लज्जा 2001, कोई मिल गया 2003, क्रिश 2006. प्रत्येक वेळी रेखाजींनी वेगवेगळ्या भूमिकेत वेगवेगळ्या रूपात आपल्याला दिसल्या. पुरस्कार सांगायचे तर राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उमराव जान, 3 फिल्मफेअर पुरस्कार खूबसूरत, खून भरी मांग खिलाडियों का खिलाडी 2010 भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, 2012 IIFA आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन सिनेमा पुरस्कार, 2012 ते 2018 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. तर मंडई आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी सलामे इश्क मेरी जान हे गाणं मुकुद्दर का सिकंदर या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक किशोर कुमारजी आणि लता दीदी, संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी, गीतकार अंजनजी, कलाकार अमिताभजी बच्चन आणि रेखाजी. तर मंडई ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर मंडई, आज वयाच्या 71व्या वर्षी रेखाजी म्हणजे जिवंत दंतकथा आहे. त्यांची ती कांजीवरम साडी, ती गजरा घातलेली वेणी, ते काजळ घातलेले डोळे, हे सगळं बघताच विश्वास बसत नाही की या महिलेने इतक्या वेदना सहन केल्या आहेत. मित्रांनो, ज्या मुलीला वडिलांनी ओळखलं नाही, ज्या मुलीला सावळी म्हणून हिणवलं, ज्या मुलीचं प्रेम अधुरं राहिलं, ज्या बायकोने नवऱ्याला गमवलं, या रेखाजींनी आज बॉलिवूडचा इतिहास लिहिला आहे. म्हणूनच म्हणतात रेखाजी म्हणजे फक्त अभिनेत्री नाही, रेखाजी म्हणजे एक प्रेरणा आहे, एक शक्ती आहे, आणि त्याही पेक्षा जास्त एक जिद्द आहे. तर श्रोते हो, आज मला आपल्याला हेच सांगायचं होतं की जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, जगणं म्हणजे रेखाजी सारखं वादळातही उभं राहणं. तर श्रोते हो, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी परी आहेच तुमच्या सोबत, पण त्याआधी देखा एक ख्वाब हे गाणं सिलसिला या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक किशोर कुमारजी आणि लता मंगेशकरजी, संगीतकार शिवहरीजी, गीतकार जावेदजी, कलाकार अमिताभजी बच्चन आणि रेखाजी. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: हर दिल जो प्यार करेगा वो

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: माझे नाव पोळ अनुष्का संतोष. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: माय नेम इज अँथनी गोन्साल्विस.
2: गोन्साल्विस
1: राईट. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस.

0: मेरी याद आए जब चाहे चली आए, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, रूप महल प्रेम गली खोली नंबर 420।
1: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी। प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125290 किंवा 98944567. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.